0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर
1: करायचं.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं. त्याचसोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
4: अजी सुनते हो?
5: हाँ सुनी तो रहा हूँ.
4: क्या सुन रहे हो?
5: रेडियो पुणेरी आवाज.
4: ओ रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुश

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे चिंच। आंबट गोड चवीच्या औषधी गुणधर्म

आणि युक्त अशा ह्या प्राचीन वृक्षाबद्दल आज आपण विस्ताराने माहिती घेणार आहोत. मित्रांनो, नुसते नाव जरी घेतले तरी आंबट गोड चवीच्या आवडीने तोंडाला पाणी सुटते ती चिंच. लहान थोरांना प्रिय असलेल्या ह्या फळाचे झाड हे एक अजब रसायन आहे. चिंचेच्या झाडाकडे लोभावून पाहणाऱ्या नजरेत झाडापेक्षा फळांचेच प्रेम अधिक दिसते. हे झाड मूळचे मध्य आफ्रिकेतील अॅबिसिनिया देशातील असून हजारो वर्षांपूर्वीच ते जगभरात पसरले. संपूर्ण भारतात हे झाड घराजवळ गावांत आणि रस्त्याच्या बाजूनी लावलेले दिसते. क्वचित हे झाड जंगलात देखील आढळते. मध्ययुगीन काळात इराकमधील बसरा बंदर हे चिंचेचे प्रमुख आयात केंद्र होते. भारतीय तमर अथवा तमर ए हिंद या नावाने चिंचेची आयात व्हायची. या नावामुळेच चिंचेचे लॅटिन नाव देखील लिन्नेयस या थोर वनस्पती शास्त्रज्ञाने टमारिंडस इंडिका असे ठेवले. भारतीय ग्रंथांपैकी मत्स्य पुराण, अमरकोश, चरकसंहिता, सुश्रुत संहिता यात चिंचेचा उल्लेख तितिंडी म्हणून केलेला आढळतो. मध्य आफ्रिकेत मूळ असलेल्या या झाडांचा प्रचार आणि प्रसार उष्णकटिबंधातील बहुतांश देशात कमी जास्त प्रमाणात झालेला आहे. ही चिंच सध्या नाईल नदीच्या उत्तरेकडील भागात जावा, जमैका, वेस्ट इंडीज, ब्राझील, मध्य अमेरिका, ऑस्ट्रेलियाचा उष्णकटिबंधाचा भाग आणि दक्षिण व मध्य भारत इत्यादी भागांमध्ये मुबलक प्रमाणात आढळतो. चिंचेच्या झाडाचे वर्णन बघूया. चिंचेचे झाड सदाहरित वृक्षांपैकी असून सुमारे 50 वर्षे वयाच्या चांगल्या जमिनीत वाढलेल्या झाडांची उंची जवळजवळ 100 फूट इतकी असते. गोलाकार पसरणाऱ्या चिंचेच्या झाडाचा डोलारा संयुक्त पानांनी तयार झालेला असतो. या झाडाची साल खोलवर भेगा असलेली असून अतिशय जाड व काळ्या भुरकट रंगाची असते. चिंचेचे लाकूड कठीण, दाणेदार व अतिशय चिवट असते. चिंचेसाठी हवामान कोणते लागते हे आपण आता बघूया. हे झाड कधीही पर्णरहित असत नाही, परंतु खूपच शुष्क तीव्र हवामानातील खडकाळ आणि डोंगराच्या पायथ्याशी असलेली झाडे थोड्याफार प्रमाणात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये निष्पर्ण असतात. चिंच कडक थंडीला संवेदनशील असून थंड प्रदेशात लागवड केली तर तीच फलधारणा होत नाही, पण अत्यंत उन्हाळा आणि पाण्याचे दुर्भिक्ष असले तरीही त्या भागात चिंच तग धरून राहते. तर मंडळी, यानंतर आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.

मंडळी, आजचा आपला विषय आहे चिंच. विश्रांतीपूर्वी आपण ह्याचे प्रास्ताविक बघितलेलेच आहे, तसेच चिंचेच्या झाडाचे वर्णन आणि या झाडासाठी कोणत्या प्रकारचे हवामान लागते याबद्दल माहिती घेतली आहे. यानंतर चिंचेच्या झाडाला कोणत्या महिन्यात फुले येतात आणि त्यानंतर फलधारणा कशी होते हे आता आपण बघूया. मार्च एप्रिल महिना आला की झाडाला नवी कोवळी पोपटी रंगाची पालवी फुटते आणि त्यानंतर लगेचच एप्रिल मे महिन्यामध्ये पिवळी गुलाबी लाल पट्टे असलेली नाजूकशी फुले मोठ्या प्रमाणावर येतात आणि झाडाखाली पाकळ्यांचा छान सडा पडलेला दिसतो. हिरव्या बिया झाडावरच सुमारे 7-8 महिने परिपक्व झाल्यानंतर फांद्या हलवून किंवा काठीने हलकासा प्रहार करून खाली पाडल्या जातात. टर्फल टणक पण अतिशय ठिसूळ असते. आतील भाग तंतुमय असतो. हागर तांबूस तपकिरी रंगाचा असतो. फळामध्ये सुमारे 3-10 लालसर तपकिरी रंगाच्या द्विदल बिया असतात. त्याला चिंचोके असे म्हणतात. मित्रांनो, या चिंचोक्याचेही अतिशय उपयुक्त असे औषधी गुणधर्म आहेत बरं का. आता आपण बघू चिंचेच्या झाडाची लागवड कशी केली जाते. चिंचेच्या झाडाची लागवड प्रामुख्याने बिया रुजवून केली जाते, पण गुटी पद्धतीनेही तयार केलेल्या रोपांची लागवड करतात. चिंचेची लागवड प्रामुख्याने घराजवळ गावाजवळ पडीक जमिनीचा वापर करण्यासाठी, सामाजिक वनीकरण करण्यासाठी, आग किंवा वाऱ्याचा प्रतिबंध करण्यासाठी, तसेच रस्ते वृक्षाच्छादित करण्यासाठी केला जातो. शेतात मळ्यात चिंच मुद्दा म्हणून लावली जात नाही. तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.

0: आनंदाचे सुर पुण्याचा नाद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशिया बाटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे चिंच। विश्रांतीपूर्वी आपण चिंचेच्या झाडाची फुले आणि फलधारणा तसेच ह्याच्या लागवडीबद्दल माहिती घेतलेली आहे। आता पुढील टप्प्यात आपण चिंचेच्या बिया म्हणजेच चिंचोक्याबद्दल अधिक माहिती घेऊया। चिंचेच्या फळाच्या आतील बी म्हणजेच चिंचोका हे साधारणतः द्विदल व चौकोनी असते। ह्याचे बाह्य आवरण लालसर कथ्या रंगाचे असते। दोन शकले केली असता आतील भाग हलक्या पिवळसर किंवा पांढरट रंगाचा असतो। याचा वापर चौसर किंवा त्यासारख्या कोणत्याही बैठ्या खेळात सोंगटी पुढे सरकवण्यासाठी किंवा किती दान किंवा गुण हे मिळाले आहे हे पाहण्यासाठी करतात। दान टाकण्यासाठी चिंचोक्याची चार शकले करतात व तळहातात ती खुळखुळवून जमिनीवर फेकतात। किती शकले पाठीवर किंवा किती शकले पोटावर पडली यावरून त्याचे दान किती पडले हे समजले जाते। साधारणतः एकच शकल पाठीवर पडले असेल तर एक गुण असे समजतात। चारही शकले पाठीवर पडली तर चार गुण आणि चारही पोटावर पडली तर आठ गुण असे समजले जाते। जेवढे दान पडले तेवढी घरे त्या खेळातील सोंगटी पुढे सरकते। चिंचोक्याऐवजी कवड्यांचाही या खेळासाठी वापर केला जातो। आता आपण चिंचोक्याचे अन्य उपयोग कोणते याबद्दल माहिती घेऊया। चिंचोक्याचे पीठ भिजवून ते शिजवून खळ बनवतात। खळ सुती कपड्याला कडकपणा आणण्यासाठी किंवा पुस्तक बांधणीमध्ये कागदांच्या कडा चिकटवण्यासाठी डिंकाच्या ऐवजी वापरल्या जातात। थायलंडमध्ये चिंचोक्याची पूड कॉफीमध्ये भेसळ करण्यासाठी वापरली

असते. दुष्काळात चिंचोके भाजतात आणि सालं काढण्यासाठी भिजत टाकतात. सालं निघालेली चिंचोके शिजवतात, तळतात किंवा त्याचे पीठ करून अन्न पदार्थ बनवण्यासाठी उपयोगात आणलं जातं. मित्रांनो, हजारो वर्षे कुचकामी समजले जाणारे चिंचोक्याच्या घरांमध्ये 46 ते 48% या प्रमाणात एक जेली बनवणारा पदार्थ असतो असा शोध टीपी घोष आणि एस कृष्णा या दोन भारतीय शास्त्रज्ञांनी 1942 मध्ये लावला. मुंबईच्या डॉक्टर जी आर सौर यांच्या पेक्टिन बनवणाऱ्या कंपनीने या शोधाच्या मदतीने जेलोस, पॉलिओस आणि पेक्टिन नावाचे जेली बनवण्यासाठी लागणारे पदार्थ बनवण्याचे पेटंट घेतले. फळांपासून मिळणाऱ्या पेक्टिनपेक्षाही हे चिंचोक्यापासून मिळणारे पेक्टिन अधिक सरस आहे, त्यामुळे आता जेली, जॅम म्हणजेच मोरंबा आणि मार्मलेड बनवण्यासाठीही त्याचा सर्रास उपयोग होतो आहे. चिंचोक्यापासून मिळणारे पेक्टिन फळे टिकवण्यास उपयोगी पडते. ते अगदी थंड पाण्यात किंवा दुधात केलेल्या साखरेच्या द्रावणालाही जिलेटनाइज करते. आईस्क्रीम, मॅयोनीज आणि चीज सारख्या पदार्थांच्या दृढीकरणासाठी हे चिंचोक्यापासून मिळालेले पेक्टिन अधिक उपयोगाचे आहे. यानंतर आयुर्वेदिक उपयोग चिंचोक्याचे कोणते आहेत हे आपण बघूया. चिंचोका पोटात घेतल्यास आतड्यांना स्तंभक आहे. चिंचोक्याचे पीठ शिजवून ते गरम असताना त्याचा पोटीस म्हणूनही वापर केला जातो. चिंचोक्याचे चूर्ण पाण्याबरोबर खोकल्याचे औषध म्हणून सेवन करतात. हेच पाणी तोंडात धरून ठेवल्यास शिथिल झालेली उपजीवा ठीक होते असाही एक अनुभव आहे. तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे चिंच। विश्रांतीपूर्वी आपण चिंचेचे बी म्हणजेच चिंचोक्याबद्दलची माहिती, अन्य उपयोग आणि आयुर्वेदीय उपयोग याबद्दल जाणून घेतलेलेच आहे। या टप्प्यात आपण चिंचेच्या झाडाचे अन्य आणि आयुर्वेदिक उपयोग बघूया। मित्रांनो, चिंचेचे सर्वच भाग म्हणजेच लाकूड, पाने, फळे, बिया, मुळे अत्यंत उपयुक्त आहेत। चिंचेचे लाकूड अत्यंत कठीण व टणक असते, त्यामुळे त्याच्या गाभ्यापासून कांडप, मुसळ, फर्निचर, तेल आणि पाणी साठवण्यासाठीचे ड्रम, उसाचा रस काढण्याचे चरक, छपाईचे ठोकळे इत्यादी वस्तू तयार करण्यासाठी वापरतात। तसेच या लाकडाचा उपयोग काही भागांमध्ये घर बांधणीसाठी व शेतीची व इतर अवजारे तयार करण्यासाठी देखील केला जातो। चिंचेच्या फांद्यांचा व इतर लाकडाचा उपयोग उत्तम सरपण म्हणून केला जातो। तसेच बंदुकीच्या दारूत वापरण्यासाठी आणि कोळसा तयार करण्यासाठी देखील केला जातो। डांबर उकळून प्रामुख्याने पायरोगनियस आम्ल व इतर रसायने तयार करण्यासाठीही चिंचेच्या झाडाचा लाकडाचा उपयोग करतात। यानंतर आयुर्वेदातील चिंचेचा उपयोग कोणता हे बघूया। आयुर्वेद व पारंपरिक औषधशास्त्रात चिंचेचे बरेच उपयोग सांगितलेले आहेत। चिंचेच्या झाडाची साल लकवा किंवा शरीराच्या अवयवांची संवेदना शिथिल झाल्यास लेप करण्यासाठी वापरतात। चिंचेच्या सालीच्या राखेचा उपयोग

कर्करोग आणि मूत्रविकारांवरील औषधांमध्ये करतात. चिंचेच्या पानांचा उपयोग सूज कमी करण्यासाठी होतो. तसेच गजकर्ण रक्ताचे विकार, दंतशूळ, कर्णशूळ, डोळ्यांचे विकार, ट्यूमर म्हणजेच शरीरातील गाठींवरील रोगांवर इलाज करण्यासाठी केला जातो. तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.

0: नमस्कार, आप उन्हें एकत्रित रेडियो पुनीरी आवाज 107.8 एफएम। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे चिंच। विश्रांतीपूर्वी आपण चिंचेच्या झाडाचे अन्य उपयोग आणि आयुर्वेदीय उपयोग याबद्दल माहिती घेतलेली आहे। याबरोबरच आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात म्हणजेच शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत। आता नेहमीप्रमाणेच अत्यंत आवश्यक सूचना। मित्रांनो, चिंचेच्या झाडामुळे कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही, त्यासाठी कोणतेही वैज्ञानिक कारण देखील नाही। कारण चिंच हे आपल्या स्वयंपाकघरातील नित्य उपयोगी असे आवश्यक फळ आहे। अनेक पाककृतींसाठी आपण चिंच वापरतो, परंतु जर तुम्ही याचा उपयोग कोणत्याही प्रकारच्या शारीरिक रोगांवर औषध म्हणून करणार असाल, तर हे सर्व उपचार आपण डॉक्टरी किंवा वैद्यांच्या सल्ल्यानुसारच करावे, हे केव्हाही

मिटावट होते। तसेच आपणास जर चिंचेची पाने, साल, मूळ, बिया, फळ यापासून कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असेल तर याचा वापर त्वरित थांबवून वेळीच डॉक्टरांकडे जा। तर मंडळी, याबरोबरच चिंच या वृक्षाबद्दलची आपली माहिती येथेच पूर्ण होत आहे। पुन्हा भेटू रंगनवेच्या नवीन सदरात एका नवीन विषयाला घेऊन। तोपर्यंत नमस्कार।

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणे

0: नमस्कार श्रोते हो, कसे आहात?
1: आणि आपुलकीचा प्रश्न, गाणी ऐकताना
0: ऐकायलाच हवी, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेला कार्यक्रम ज्याचं नाव आहे स्वरसंध्या, आणि हा कार्यक्रम तुम्ही ऐकतात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्झवर. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोतो, आजच्या भागाला सुरुवातीला आम्ही जी तुम्हाला ट्यून ऐकली त्याच्यावरनं तुमच्या लक्षात आलंच असेल की आज कोणत्या वाद्याबद्दल आपण अधिक माहिती डॉक्टर स्मिता सोहनी यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जाणून घेणार आहोत की आजच्या भागात आपण कोणत्या चित्रपट संदर्भातली गाणी ऐकणार आहोत. नंबर एक, 1981 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो एका उर्दू कादंबरीवर आधारित होता. नंबर दोन, 1957 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो मानवतावादी मानसशास्त्रावर आधारित होता. नंबर तीन, 1972 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो एका अभिनेत्रीच्या हयातीत प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट म्हणूनही ओळखला जातो. तर आपण आज ऐकणार आहोत आजच्या भागात सारंगी या वाद्याबद्दल. मी डॉक्टर स्मिता सोने यांचं तसंच तुमच्या सगळ्यांचं स्वरसंध्या या मालिकेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो.
2: नमस्कार.
0: ताई, या वाद्याविषयाची माहिती श्रोत्यांना द्याल का?
2: हो, जरूर. सध्या आपण स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स म्हणजेच तंतुवाद्य यांचा अभ्यास करतोय. तंतुवाद्यांमध्ये तारांचा वापर करून संगीत वाजवलं जातं, हे तर आपण मागच्या भागात ऐकलंच. एक तारी, चार तारांचा तानपुरा, सरस्वतीच्या हातातली वीणा, सतार अशी अनेक वाद्य आहेत ज्यांच्यामध्ये तारांचा वापर करून सुमधूर स्वरावली वाजवली जाते. या वाद्यांमध्ये बोटांचा किंवा नख्यांचा असा वापर करून तार छेडली जाते. पण काही वाद्य अशी आहेत जिथे बो किंवा धनुकली म्हणजेच गज हा तारांवर घासून स्वर काढले जातात. या प्रकारात सारंगी, व्हायोलिन, राबेका, चेलो, डबल बास अशी वाद्य येतात. म्हणजे आठवून पहा, मागच्या भागामध्ये आपण सतारीची माहिती घेतली होती ना, तेव्हा सतारीचा आवाज कसा येत होता? तर एकावेळी एक स्वर, म्हणजे त्यात सलगपणा नव्हता. आता आपण सारंगीचा जो तुकडा ऐकला त्याचा स्वर कसा सलग येत होतो आठवा? तर तो परिणाम आहे गज म्हणजेच बो नी सलग तार घासून सूर वाजवण्याचा. सारंगीची अजून माहिती तर आपण घेऊयाच, पण त्याच्या आधी एक गाणं ऐकूया का श्रोत्यांना?
0: नक्की.

सई आपल्या आजच्या भागाच्या पहिल्या गाण्याकडे वळूयात. श्रोता, 1981 मध्ये एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते उमराव जान. हा चित्रपट 1965 सालच्या उमराव जान अदा या उर्दू कादंबरीवर आधारित होता. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत त्या गाण्यासाठी आशा भोसले यांना 29व्या नॅशनल फिल्मफेअर अवॉर्ड मध्ये उत्कृष्ट गायिका म्हणून फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेले आहे. ह्या गाण्याचे शूटिंग हे लखनौ येथील नवाब वाजिद अली शाह झूलॉजिकल पार्कच्या बारादरीमध्ये चित्रित करण्यात आलं होतं. कदाचित श्रोत्यांनी ओळखलं असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय. गाण्याचे बोल आहेत, दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए. ऐकूयात उमराव जान या चित्रपटामधलं पुढचं गीत.

0: वा वा, सारंगीच्या साथीने गायलेलं हे गाणं अगदी प्रत्येकाच्या काळजाचा ठाव घेतो. यातली अर्थता ऐकली ना श्रोते हो? आणि हेच सारंगी या वाद्याचं वैशिष्ट्य आहे बर का. सारंगी आली आहे लोकसंगीतामधनं. स्वर्गातले गंधर्व सारंगीवादन करत असल्याचा पुराण कथांमध्ये उल्लेखही आढळतो. पूर्वी नारळाची करवंटी, तारा, लाकडाची दांडी यांनी हे वाद्य बनवत असावेत. धातूचा शोध लागण्यापूर्वी मेलेल्या प्राण्यांच्या आतड्यांपासून चिवट तंतू काढून त्याचा सूर काढण्यासाठी वापर करत असावेत. लोकजीवनात हे वाद्य वाजवणारे लोक कथा सांगणारे आणि त्यानिमित्त गावोगावी हिंडणारे असे असायचे बर का. आणि या वाद्याला दो तारा म्हणायचे, कारण पूर्वी याला दोनच तारा असत. गोष्टी सांगताना हे वाद्य साथीला घ्यायचे, कारण ते आजूबाजूला सहजपणे मिळणाऱ्या वस्तूंपासून बनवत असत. शिवाय वजन जास्त नसायचं, त्यामुळे फिरता फिरता वाजवू शकत असत. भारताच्या अनेक भागांमध्ये हाताने बनवलेलं या प्रकारचं वाद्य अजूनही असतं. अगदी खेडोपाडी अशी वाद्य अजूनही बनतात. हिमालयातील गावांमध्ये अगदी सिक्कीम नेपाळपर्यंत हे वाद्य लोकसंगीतात असतंच. मध्य पूर्वेतल्या देशांमध्ये बनलेलं कमैचा हे पण सारंगीच्या जवळ जाणारं वाद्य आहे. राजस्थानामध्ये कमैचा आणि रावण हत्ता या नावानी थोडंसं मोठं असं एक वाद्य बनतं, ज्याचा आवाज अगदी सारंगीसारखाच आहे. तर महाराष्ट्रामध्ये गावोगावी छोटी हातात घेऊन वाजवता येईल अशा प्रकारची दोतारी अगदी जत्रेत सुद्धा आपण बघितली असेल. याच्यावरनं मला आठवतंय ऋषी, दो आखे बारा हात मधलं ते गाणं लावता येईल का तुला?
1: हो नक्कीच. श्रोतो आता वेळ झाली आपल्या आजच्या भागाचं दुसरं गाणं ऐकायची. 1957 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते दो आखे बारा हात. हा चित्रपट मानवतावादी मानसशास्त्रावर आधारित होता. हा चित्रपट अजून एका गोष्टीसाठी लक्षात ठेवला जातो, ते म्हणजे लता मंगेशकर यांनी गायलेले आणि भरत व्यास यांनी लिहिलेलं ए मालिक तेरे बंदे हम या गाण्यासाठी. परंतु इथं आपण जे गाणं ऐकणार आहोत ताईंनी आता वाद्याचं वर्णन केलं त्यालाच अनुसरून ते वाद्य वाजताना ज्या गाण्यामध्ये तुम्ही बघितलं असेल कदाचित गाण्याचे बोल आहेत सैया झुटों का बडा सरताज निकला. ऐकूयात हे दो आखे बारा हात या चित्रणामधलं पुढचं गीत.

0: वा, काय छान होतं हे गाणं. पण असं चालत चालत गाणाऱ्या कथाकारांनाच या वाद्याची भुरळ पडली असं मात्र नाही बरं का. जरा सुधारित होत होत सारंगीनी शास्त्रीय संगीतात प्रवेश केलाय. यावर रागदारी पण उत्तम प्रकारे वाजवली जाते. प्राचीन काळापासून सारंगीचा उल्लेख आढळत असला तरी हिचं आजचं स्वरूप जे आहे ते साधारण 16व्या शतकापासून अधिक अधिक सुधारत गेलेलं असं आहे. सारंगी वाजवण्यासाठी ज्या गजाचा वापर करतात त्याला स्वच्छ केलेले घोड्याचे केस लावलेले असतात. गज व्हायोलिनच्या गजापेक्षा जाड असतो बरं का. सारंगी हे वाद्य वृक्षांचं लाकूड पोखरून तयार करतात. साधारण 2 फूट लांबी असते. खालच्या बाजूला मंथान आणि वरच्या भागाला गळा असं नाव आहे. वरच्या भागाला प्रत्येक बाजूला खुंट्या असतात. प्राण्यांच्या शरीरातल्या आतड्यांपासून केलेला काही तारा आणि एक पितळी तार अशा तारा आधार स्वरासाठी असतात आणि रेझोनन्स ज्याला अनुध्वनी असं म्हणतात त्याच्यासाठी 15-20 तारा कधी कधी अगदी 30-40 तारा सुद्धा मुख्य तारांच्या खाली लावलेल्या असतात. बाजूला बसवलेल्या लहान खुंट्यांना या तारा पिळून ठेवतात. या तारा पितळी आणि पोलादी असून रागाला अनुसरून त्या स्वर सप्तकात लावतात.
1: ताई, तुम्ही इतके सुरेख माहिती श्रोत्यांना सांगताय तर आम्हाला सगळ्यांनाच अजूनही त्याच्याबद्दल ऐकायला निश्चित आवडेल. पण त्याआधी आपण एक गाणं ऐकूयात का श्रोत्यांना?
0: हो हो.
1: आता वेळ झाली आहे आपल्या कार्यक्रमातलं 3रे गाणं ऐकायची. श्रोतो, 1972 साली एक हिंदी चित्रपटाशी झाला होता. त्याचे नाव होते पाकीजा. पाकीजा हा चित्रपट अभिनेत्री मीना कुमारी यांच्या हयातीत प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट म्हणूनही ओळखला जातो. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते या चित्रपटातले सर्वात प्रसिद्ध गाण्यांपैकी एक गाणे आहे.

ते गुलाम मोहम्मद यांनी संगीतबद्ध केलेले होते. ह्या गाण्यामागचा आणखी एक किस्सा होता, तुम्हाला आता तुम्हाला सांगू इच्छितो की गुलाम मोहम्मद यांनी ह्या गाण्यात व्यवस्थित तंतोतंत प्रभाव येण्यासाठी ह्या गाण्याचे जे मूळचे सारंगी वादक होते पंडित राम नारायण यांच्याकडून तब्बल 21 टेक करून घेतले होते. बघा किती महान लोक होती त्या काळची, इच्छित प्रभाव येण्यासाठी 21 टेक करून घेतले होते. ऐकूया हे सुरेख असं गाणं, गाण्याचे बोल आहेत चलते चलते यूही कोई पाकीजा या चित्रपटामधलं.

0: हा ऋषी, आज एकदम खास खास गाणी तू निवडलीस बर का। खरोखरच पूर्वी जवळजवळ सगळ्या नृत्यांमध्ये मुख्य कलाकारांच्या मागे बसलेल्या वाद्यवृंदात सारंगी वादक असायचेच, पण लोकगीतांमधली सारंगी तयार करायला अगदी सोपी होती। ती जशी शास्त्रीय संगीतात मुख्य वाद्य म्हणून पुढे पुढे येत गेली ना, तसं तसं तिचं स्वरूप थोडंसं किचकट होत गेलं बर का। याच्या आधी तिची माहिती ऐकताना आपल्याला हे लक्षात आलं असेलच, पुढे वाद्य तयार करायला जसं कठीण तसंच वाजवायलाही कठीण होत गेलं असावं, कारण आज सारंगी वाजवणारे अगदी मोजक्या प्रमाणात दिसतात। पण अजून पुढे जायच्या आधी असं एखादं गीत ऐकवता येईल का ज्यात सारंगीचा वापर मुख्य साथीचं वाद्य म्हणून केलाय?
1: नक्कीच ताई, अतिशय सुरेख गाणं आपण ऐकणार आहोत। श्रोत्यो, पुढे झाले आपल्या कार्यक्रमातलं चौथं गाणं ऐकायचं। श्रोत्यो, आता आपण जे गाणं ऐकणार आहोत हे गाणं एका लता सिंग गालिब या अल्बममधलं हे पुढचं गाणं मी तुम्हाला ऐकवणार आहे। ह्या गाण्यामागचा एक किस्सा आहे तो मी आता तुम्हाला सांगतो। श्रोत्यो, किस्सा असा आहे की ही गोष्ट साधारणतः 1969

सारी असेल हे जे सारंगी वाजक होते ते त्यावेळी राजकोटच्या ऑल इंडिया रेडिओ मध्ये काम करत होते. तिथे रेडिओवरती 5-6 दिवसाचा एक महोत्सव व्हायचा. त्यामध्ये जितके काही कोणी कलाकार असतील ते सगळे या 5-6 दिवसांमध्ये तिथे एकत्र यायचे. त्यामध्ये या सारंगी वादकांनी शोभा गुरटू यांच्याबरोबर सारंगी वाजवली. त्यावेळी किशोरताई पण तिथे हजर होत्या. या दोघींनी परत आल्यानंतर चर्चा केली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ह्या सारंगी वादकाला राजकोटमध्ये राहून का उपयोग नाही, त्याला मुंबईमध्ये यायला हवं. मग या दोघींनी लता दिदींकडे जाऊन लता दिदींना ही सगळी हकीकत सांगितली आणि लता दिदींना कळता क्षणी त्यांनी राजकोट स्टेशनच्या डायरेक्टरला आणि प्रोग्राम प्रोड्युसरला फोन लावला. त्यांना सांगितलं की आम्हाला ह्या सारंगी वादकाची मुंबईमध्ये आवश्यकता आहे आणि अशा पद्धतीने त्या सारंगी वादकाची लता दिदींच्या सांगण्यावरून मुंबईमध्ये ट्रान्सफर करण्यात आली. ते सारंगी वादक मुंबईत आल्यानंतर पंडित हृदयराग मंगेशकर आणि लता दिदी यांनी एक अल्बम केला. त्याचं नाव होतं लता सिंग गालिब. ह्याच अल्बम मध्ये या सारंगी वादकाला संधी दिली गेली आणि ते सारंगी वादक होते उस्ताद सुलतान खान साहब. तर मग उस्ताद सुलतान खान साहब यांनी सारंगी ज्या गाण्यामध्ये वाजवलेली आहे त्यापैकी एक गाणं आता आपण ऐकणार आहोत. गाण्याचे बोल आहेत दर्द मिन्नत काश ई दवा. ऐकूयात एक सुरेखी गझल.

0: श्रोतो, अशीच आपण सारंगी ह्या वाद्या संदर्भातली माहिती आपण स्मिताताईंकडनं जाणून घेणारच आहोत. आणि 1958 साली वर्षी झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता ज्याचे रुपांतर एका तमिळ नाटकामध्ये झाले आणि त्या नाटकाचे रुपांतर 1963 साली तमिळ चित्रपटामध्ये रुपांतर केले गेले. काय आहे याच्या संदर्भातील माहिती तुम्हाला मी सांगणारच आहे, पण एका क्षणभर विश्रांतीनंतर. तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही असे गेलो असे आलो. ऐकत रहा स्वर संध्या कार्यक्रम फक्त आणि फक्त पुणेरी आवाज 107.8 मेगाहर्ट्झवर. आनंदी रहा, आनंद लुटा.
1: अजी सुनते हो?
2: हाँ सुनी तो रहा हूँ.
1: क्या सुन रहे हो?
2: रेडियो पुनेरी आवाज.
1: ओ, रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.
0: श्रोतो, क्षणभर विश्रांती नंतर मी आरजे ऋषी आणि
1: डॉक्टर स्मिता सोवनी
0: स्वरसंध्या या मालिकेमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्झवर. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोतो, शंभर विश्रांतीला जायच्या आधी आपण ताईंकडनं या सारंगी ह्या वाद्याच्या विषयाची माहिती जाणून घेतली आणि आता पुढच्या टप्प्याकडे आपण आलेलो आपल्या कार्यक्रमाच्या, ते म्हणजे आपण आता ताईंकडनं जाणून घेणार आहोत म्युझिक थेरपीच्या पंचमीनी या वाद्याचा वापर कसा केला जातो. तर स्मिताताई,
3: म्युझिक थेरपीमध्ये क्लायंटची हिस्ट्री, त्यांची आवडती वाद्य, गायक, वादक यांची माहिती करून घ्यायला लागते. तसंच त्यांच्या मानसिक अवस्थेची माहिती पण करून घ्यायला लागते. बरेच आजार हे ताणतणावातून निर्माण होणारे असतात आणि हा ताण हलका करायला क्लायंटला संगीत ऐकणं, वाजवणं किंवा स्वतः म्हणणं यातलं जे आवडेल ते करायला मुभा असते. तसं सारंगी हे काही वाजवायला फारसं सोपं नसलेलं वाद्य, त्यामुळे शक्यतो क्लायंट सारंगी शिकण्याची इच्छा दाखवत नाहीत, पण ऐकण्यासाठी त्यांना खूप पर्याय उपलब्ध आहेत. पंडित रामनारायण आणि उस्ताद सुलतान खान ही दोन नावं प्रामुख्याने घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येणार नाही, कारण यांनी सारंगीला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून दिला. यांचं वादन श्रोत्यांच्या अगदी मनाला भिडतं बरं का, आणि ताण हलका करायला मदत करतं. शास्त्रीय संगीतातली समयचक्र नावाची कल्पना आपण मागच्या भागात बघितली होती. या समयचक्राला धरून दिवसाच्या अगदी कुठल्याही वेळेचे राग सारंगीवरती आपल्याला ऐकायला मिळतात. सध्या आपण रात्रीच्या वेळेला ऐकला जाणारा राग यमन जो आहे त्याच्यात बांधलेलं हे आर्त गीत ऐकूया.
0: श्रोतो, पुढचं जे गाणं आपण ऐकणार आहोत ते यमन रागावर आधारित आहे. 1958 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होते परवरिश. ह्या चित्रपटाचे पेट्रोल थान पिल्लया या तमिळ नाटकामध्ये रुपांतरित करण्यात आले होते आणि त्याच नाटकाचे रुपांतर 1963 साली प्रदर्शित झालेल्या एका तमिळ चित्रपटामध्ये करण्यात आले होते. त्या तमिळ चित्रपटाचे नाव होते पार मांगले पार. आणि आता जे आपण गाणे ऐकणार आहोत त्याचा सुरुवातीचा सीन असा आहे की हिरो एका बैठकीवर पाठ मोरा बसलेला आहे आणि त्याच्या हातामध्ये सारंगी वाद्य आहे आणि हिरो

अर्थात राज कपूर। कदाचित तुमच्या लक्षात आलंच असेल गाण्याचे बोल आहेत आसू भरी ये जीवन की राह। ऐकूयात परवरीश या चित्रणामधलं पुढचं गीत।

0: कोंडलेल्या भावना मोकळ्या करणारी ही दोन गंभीर मूडची गाणी आपण ऐकली. अनेक वेळेला मनामध्ये कोंडलेल्या व्यक्त न करता आलेल्या भावना या शरीराला पोखरतात आणि आजाराचं रूप घेतात. संगीतात ही जादू आहे की या तुंबलेल्या नकारात्मक भावना ते हळूवारपणे साफ करून देऊ शकतं. प्रेमात यश न आलेला हा माणूस आता मला विसरून जा असं म्हणताना स्वतःला यातून व्यक्त करतोय. अशाच आर्त धरतीचं अजून एक गाणं आपण ऐकूया.
1: श्रोतो, आता वेळ झाली आपल्या आजच्या भागातलं सहावं गाणं ऐकायची. 1958 साली वर्षी झालेला असा कोणता उर्दू चित्रपट होता जो विशेषतः अर्थपूर्ण हृदयस्पर्शी गझल प्रकाराची गाणी आणि मधुर संगीतासाठी ओळखला जात होता? श्रोतो, 1958 साली एक उर्दू चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होते अदालत. हा चित्रपट विशेषतः अर्थपूर्ण हृदयस्पर्शी गझल प्रकारची गाणी आणि मधुर संगीतासाठी ओळखला जात होता. या चित्रपटातलं आता पुढचं गीत आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत, ज्याचे बोल आहे यू हसर दोन के दाग. चला तर मग ऐकूया अदालत या चित्रपटामधलं पुढचं गीत.

0: ताई, आतापर्यंत आपण श्रोत्यांना जी काही तीन गाणी ऐकवली ती थोडीशी मला दरध्वनी वाटली. तर आजचं जे आपण सारंगी हे वाद्य घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अशीच दुःखी गाणी आहेत का?
1: नाही, असं काही नाही. आता या वाद्यात सगळे भाव अगदी स्पष्टपणे व्यक्त करता येतात हे आपण जसं म्हणलो तसं समयचक्रानुसार सगळ्या प्रकारचे रागही याच्यात वाजतात. आता एखादं मस्त हलकं फुलकं गीत ऐकायचं का?
0: चालेल. श्रोत्यांना आता एका हलक्या फुलक्या गाण्याकडे घेऊन जाऊया. श्रोता, 1964 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते काश्मीर की कली. आणि ह्या चित्रपटाचा तेलगुमध्ये श्रृंगारा रामुडू या नावाने रिमेक करण्यात आला होता. सगळ्यात आधी याची एक थोडीशी किस्सा तुम्हाला जाता जाता सांगतो की सगळ्यात आधी शंकर जयकिशन यांची संगीतकार म्हणून निवड करण्यात आली होती, परंतु जेव्हा ओपी नय्यर यांनी त्यांच्या काही रचना शम्मी कपूर यांना ऐकायला लावल्या तेव्हा ओपी नय्यर यांना लगेचच चित्रपटाचे संगीतकार म्हणून निवडण्यात आले. पुढील गाणे जे आपण ऐकणार आहोत त्या गाण्याचे शूटिंग हे नेहरू पार्क श्रीनगर येथे झाले आहे. आणि ह्या चित्रपटामधून शर्मिला टागोर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. कदाचित श्रोत्यांनी ओळखलं असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय. गाण्याचे बोल आहेत दिवाना हुआ बादल. चला तर मग ऐकूया काश्मीर की कली या चित्रपटामधलं पुढचं गीत.

0: वाटतोय. हा गोडवा सारंगीने किती सुरेख व्यक्त केलाय बघा.
1: त्यांनी आपल्याला आत्ता जे एक्सप्लेन करून दिलं त्याच रिलेटेड आपल्या कार्यक्रमाचं हे 8वं गाणं आम्ही तुम्हाला ऐकवतोय. 1963 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो मुघल सम्राट शहाजहानच्या ऐतिहासिक दंतकथेवर आधारित होता. श्रोतो 1963 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं ताजमहाल. हा चित्रपट मुघल सम्राट शहाजहानच्या ऐतिहासिक दंतकथेवर आधारित होता. हा चित्रपट एक व्यावसायिक हिट चित्रपट होता, परंतु मुख्यतः हा त्याच्या फिल्मफेअर पुरस्कार विजेत्या संगीतासाठी लक्षात ठेवला जातो. आपण आता जे गाणं ऐकणार आहोत ते गाणे गायले आहे मोहम्मद रफी साहेबांनी आणि गाण्याचे बोल आहेत जो बात तुझमे है. चला तर मग ऐकूयात ताजमहल या चित्रपटामधलं पुढचं गीत.

हा सारंगीचा भाग, त्याच्या संदर्भातली माहिती आणि ती म्युझिक थेरपीच्या पंठभूमी कशा पद्धतीने वापरली जाते याचं खूप छान पद्धतीने आपल्याला विश्लेषण करून त्यांनी सांगितलेलं आहे. आणि अशाच आपण पुढच्या भागात सुद्धा आम्ही एका नवीन वाद्यासह तुम्हाला भेटायला येणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला आमच्या कार्यक्रमाच्या संदर्भातल्या काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर त्यात तुम्ही अवश्य आमच्यापर्यंत पोहोचू शकता. ज्यांची प्रतिक्रिया आम्हाला चांगली वाटेल ती प्रतिक्रिया आम्ही रेडिओच्या माध्यमातून सुद्धा तुमच्यापर्यंत ऐकू शकणार आहोत. आमचा भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल नंबर देतोय 7414999

0: 1-800-875-1185. पुन्हा एकदा मोबाईल नंबर सांगतो 7414999185। स्वरसंध्या या मालिकेतील सतार ह्या वाद्यांवरची माहिती आमच्या एका श्रोत्यांनी ऐकली आणि त्या श्रोत्यांनी आम्हाला प्रतिक्रिया पाठवलेली आहे. त्या श्रोत्यांचे नाव आहे मनमोहन नागेश आंबेकर, हे शिवाजीनगर भागामध्ये राहतात. यांनी आपल्याला पाठवलेली प्रतिक्रिया आता आपण ऐकणार आहोत.
1: आपला स्वरसंध्या कार्यक्रम ऐकला, छान होता. त्यामध्ये गाईड या सिनेमाबाबत तसेच सितार या म्युझिकल इन्स्ट्रुमेंट बाबत माहिती समजली. अशाच वेगवेगळ्या विषयांवर कार्यक्रम व्हावेत अशी विनंती आहे. धन्यवाद.
0: श्रोतो, जाता जाता कार्यक्रमातलं शेवटचं गाणं तुमच्यासाठी सोडून जात. अतिशय सुरेख गाणं आहे बूट पॉलिश या चित्रपटामधलं. थोडस विनोदी अंगाने जाणार राग दरबार मधलं हे गाणं तुमच्यासाठी सोडून चाललोय. गाण्याचे बोल आहेत लपक छपक. ऐकूयात हे कार्यक्रमाचं शेवटचं गाणं. पुढच्या भागात नवीन वाद्यासह आणि काही जुन्या हिंदी मराठी गाण्यांसह आम्ही तुम्हाला भेटायला येऊ. तोपर्यंत मला म्हणजेच आरजे ऋषीला आणि
2: डॉक्टर स्मिता सोवनी
0: यांना निरोप द्या. ऐकत रहा पुणेरी आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्झ वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा.
1: अजी सुनते हो?
2: हाँ सुनी तो रहा हूँ.
1: क्या सुन रहे हो?
2: रेडिओ पुणेरी आवाज.
1: ओ रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो खुश.

0: नमस्कार रसिक श्रोत्यांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे बात पुरानी बडी सुहानी या कार्यक्रमात स्वागत करतो. मित्रांनो, आपण ट्यून केले आहे 107.8 रेडिओ पुणेरी आवाज. मित्रांनो, 18 ऑगस्ट हा दिवस भारतीय चित्रपट रसिकांना गीतकार गुलजार यांचा वाढदिवस म्हणून कायम लक्षात असतो. आज गीतकार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण विजय पाडळकर सर, जे मराठीतले ख्यातनाम लेखक आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. आणि विजय पाडळकर आणि गुलजार यांचा गेली 25 वर्षाचा स्नेह आहे. विजय पाडळकर सर, आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: मित्रांनो, विजय पाडळकर सरांचा मी थोडक्यात आपल्याला परिचय करून देतो. आधी कादंबरी, साहित्य समीक्षा, ललित लेखन आणि चित्रपट आस्वादक अशा विविध क्षेत्रात गेल्या 30 वर्षापासून त्यांनी लक्षणीय असे लिखाण केलेले आहे. आजवर आपल्या 27 स्वतंत्र आणि 6 अनुवादित पुस्तक प्रकाशित झालेली आहेत. स्वतंत्र पुस्तकांपैकी 5 पुस्तकांना विविध साहित्य प्रकारात महाराष्ट्र राज्य शासनाची वेगवेगळी पारितोषिकं मिळालेली आहेत. याशिवाय ज्याला त्याचा सन्मानाने उल्लेख होता असं केशवराव कोठावळे पुरस्कार, आपटे वाचन मंदिर इचलकरंजी पुरस्कार, वाल्मिक पुरस्कार, बी रघुनाथ पुरस्कार आणि नरहर कुरुंदकर पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी आपण सन्मानित झालेले आहात. विजय पाडळकर सर हे लातूर जिल्हा साहित्य संमेलनाचे 1996 साली अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा इथं झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. संवाद प्रकाशनातर्फे भारतीय महत्वाचे चित्रपट समीक्षक म्हणून त्यांची निवड झालेली आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांचा हिंदीत अनुवाद झालेला आहे. महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात परीक्षक म्हणून देखील पाडळकर सरांनी काम केलेलं आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाचे मानद सदस्य म्हणून त्यांची निवड झालेली आहे. अतिशय विद्वान, अतिशय प्रतिभावान आणि जागतिक साहित्याचा प्रचंड अभ्यास असलेले आहेत. एकदा आपल्या रसिकांचे त्यांचं

0: शी त्यांचा त्यापेक्षा त्यांचा संबंधही आला बराचसा आणि त्यामुळे त्यातल्या काही आठवणी देखील मला आपल्या श्रोत्यांना शेअर करण्याला निश्चितच आवडेल.
1: नक्कीच नक्कीच नक्कीच. श्रोत्यांनो मला सांगायला खूप आनंद वाटतो की विजय पाळेकर सरांच्या बद्दल गुलजार यांनी फार छान वाक्य सांगितलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की भारतीय चित्रपटांचा जर यथोचित अभ्यास व्हायचा असेल तर प्रत्येक प्रादेशिक भाषेत विजय पाळेकर सारखा लेखक असायला पाहिजे. काय सांगाल पाळेकर सर?
0: आता तो त्यांचा मोठेपणा आहे की त्यांनी माझी अशी तारीफ केली. परंतु एक गोष्ट अशी आहे की मी गेल्या 25 ते 30 वर्षापासून चित्रपटाविषयी थोडस अभ्यासपूर्ण आणि वेगळ्या पद्धतीचं लेखन करतो आणि गुलजारांच्या वरही मी एक पुस्तक लिहिलेलं आहे त्यांच्या समग्र चित्रपटावर. ते पुस्तक वाचल्यानंतर आणि त्या संदर्भामध्ये मी त्यांची 20 तास मुलाखत घेतली.
1: तब्बल 20 तास.
0: अर्थात ती थोडी तुकडे तुकडे तर मग त्या काळामध्ये त्यांचे माझे फार जवळचे संबंध आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला माहिती आहे की उर्दू मध्ये खूप तारीफ केली जाते, थोडीशी चढवून देखील तारीफ केली जाते. त्यामुळे मला आनंद आहे, पण मला आनंद आहे की एका मोठ्या माणसानं आपल्याविषयी अशी उद्गार काढली.
1: तर आपण गुलजार यांच्या गीतकारीबद्दल पहिल्या भागामध्ये बोलणार आहोत.
0: ओके.
1: गीतकार गुलजार म्हणून त्यांची काय वैशिष्ट्य ठळकपणे तुम्हाला जाणवतात?
0: हा, त्यांची वैशिष्ट्य म्हणजे पहा की आता या गीतकार गुलजारांना मी जवळजवळ 50 वर्षापासून ओळखतो.
1: बरोबर.
0: म्हणजे व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होण्यापूर्वी त्यांचं नाव ऐकलं होतं.
1: हो बरोबर.
0: आणि नाव ऐकण्यापूर्वीच त्यांचं कार्य ऐकलं होतं.
1: हो हो.
0: म्हणजे पहिलं त्यांचं जे गाणं ऐकलं ते बंदिनी मधलं मेरा गोरा अंगलेले, आणि या गाण्यानं मनावर एक गारूड टाकलं. परंतु गमत अशी होती की ही गोष्ट 63-64 त्या काळामध्ये आम्ही कॉलेजमध्ये शिकत होतो आणि त्यावेळी फक्त गाणी ऐकायची एवढा ध्यास होता.
1: बरोबर.
0: आणि आवडती गाणी लक्षात ठेवायची. पण ती गाण्याविषयीची माहिती मिळायचा काळ थोडा नंतर आला.
1: बरोबर.
0: म्हणजे 70 सुमारास जेव्हा गाण्यांचं क्लासिफिकेशन करू लागलो ती माहिती मिळ, त्यावेळेस मग पहिल्यांदा हे गाणं गुलजार ह्या व्यक्तीने लिहिलेलं आहे असं मला लक्षात आलं. आणि मग तिथून की गुलजारांनी मग आणखी काय लिहिलेलं आहे याचा एक शोध सुरू झाला. अर्थात त्या काळामध्ये म्हणजे बंदिनीपासून ते जवळजवळ 70-71 सालामध्ये गुलजार हे केवळ कविताच लिहित होते किंवा कवी म्हणूनच ते प्रसिद्ध होते.
1: बरोबर.
0: कारण त्यांचं ते पहिलं गाणं, त्यानंतर ते पहिलं गाणंच विमल रावांना एवढं आवडलं की ते म्हणाले की तू माझ्याकडेच येऊन राहा.
1: बरोबर.
0: त्यावेळी गुलजार हे त्यांचे वडील दिल्लीला असायचे, मुंबईला आले होते आणि इतरत्र काही ठिकाणी ते काम करत होत्या. पण त्यानंतर विमल राणी त्यांना आपल्याकडे ठेवून घेतलं, आपलं असिस्टंट म्हणून ठेवून घेतलं आणि त्यांना चित्रपट कलेचे सगळे जे काही धडे दिले हे अतिशय ह्या एवढ्या मोठ्या श्रेष्ठ कलावंताकडून, विमलराय सारख्या महान माणसाकडून त्यांना ते धडे शिकायला मिळाले. आणि त्यामुळे त्यांनी पुढे अनेक वेळा हे त्यांचं ऋण मान्य केलेलं आहे की मला विमलदा म्हणजे एक फादर फिगर होते.
1: बरोबर.
0: असं ते म्हणत. आणि मग त्यांच्याच काळामध्ये असताना त्यांनी आपल्या काबुलीवालाचं गाणं लिहिलं.
1: हो हो हो. बरोबर.
0: गंगा आहे
1: कहासे,
0: प्रेमपत्र मध्ये एक गाणं लिहिलं आणि वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. पण दुर्दैवानं असं झालं की त्यांची भेट झाल्यानंतर एक 5-6 वर्षातच विमलदा अचानक वारले. आणि विमलदा वारल्यानंतर मग पुन्हा गुलजार हे एकटे झाले.
1: बरोबर.
0: तर त्या काळामध्ये मग आता काय करावं, तर त्या काळामध्ये त्यांची आणि हेमंत कुमारची भेट झाली.
1: बर.
0: आणि हेमंत कुमारांनी मग त्यांना त्यांच्या रागीर या सिनेमासाठी त्यांच्याकडून गाणी लिहून घेतली. त्यानंतर त्यांच्या खामोशी या सिनेमासाठी गाणी लिहून घेतली.
1: खामोशी मधली तिन्ही गाणी आज देखील रसिकांच्या परिचित आहेत.
0: हो हो. अप्रतिम गाणी आहेत. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे पहिल्यांदा हे गाणं ऐकून थोडस नंतर विसरले गेलं होतं की कोणी मोरा गोरा अंग, पण ही तीन गाणी ऐकली, वो शाम कुछ अजीब थी ते आहे,

0: किंवा टुंपू कार्लोत आणि किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे हमने देखी है. हमने देखी है इन आंखों की महकती खुशबू या काळामध्ये अतिशय आवडून गेलेलं गाणं आणि मी तर त्या गाण्याला एक माइलस्टोन असं म्हणतो.
1: बरोबर.
0: याच्यासाठी की तोपर्यंत हिंदी चित्रपट गीतामध्ये ज्या काही प्रतिमा वापरल्या जायच्या, ज्या काही उपमा वापरल्या जायच्या, त्या जवळजवळ घासून पुसून आताच्या गुळगुळीत झालेल्या होत्या.
1: बरोबर बरोबर.
0: गुलजारांनी काय केलं की ते जातीचे कवी असल्यामुळं हिंदी उर्दू कविता क्षेत्रातल्या ज्या काही प्रतिमा आहेत त्या प्रतिमा त्यांनी हिंदी गाण्यात आणल्या.
1: बरोबर बरोबर.
0: आणि हे त्यांचं सगळ्यात महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे की पुढे त्या गुलजारांचं गाणं ऐकलं की वाटायचं की हे गुलजारांनी लिहिलेलं असं.
1: हो हो हो.
0: कारण हमने देखी है इन आंखों की महकती खुशबू.
1: आंखों की महकती खुशबू.
0: आंखों की महकती खुशबू हे कधीच आलं नव्हतं.
1: हो हो हो.
0: त्याच्यामध्ये म्हणजे हिंदी गाण्यामध्ये तर कधीच आलं नव्हतं. किंवा हात से छुके इसे रिश्तों का इल्जाम न दो. सिर्फ एहसास है ये रूह से महसूस करो प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो. त्याहून एक उत्तम अशा प्रतिमा
1: शारीरिक प्रेम ज्याला म्हणतात.
0: शारीरिक प्रेम म्हणतात. आणि हे पुन्हा खामोशी सुद्धा काही आवाज करते.
1: हो हो हो.
0: हा खामोशी सुद्धा काही सांगते. ही जी चमत्कृती आहे ना की दोन वेगवेगळ्या प्रकारचे दोन वेगवेगळ्या अर्थाचे शब्द एकत्र आणायचे हे पुढे गुलजारांनी खूप ठिकाणी केलं.
1: खूप ठिकाणी केलं त्यांनी
0: आणि त्यांचं ते एक वैशिष्ट्य होऊन गेलं.
1: हो हो हो. याच खामोशीच्या आधी एक सिनेमा आला होता त्यात हवाओ पे लिख दो हवाओ के नाम.
0: हा
1: हे अगदी हळूवार म्हणजे गाणं अगदी काय होतं सुंदर गाणं होतं अगदी.
0: हो हो. हा ते तो राहगीर मधलं होत. आणि तिथे सिनेमा तो सिनेमा फारसा चालला नाही पडला त्यामुळे ती गाणी थोडीशी मागे पडली. पण की म्हणजे हवेवर काही लिहायचं
1: हे
0: तर शक्यच नाही ना. पण हवेवर आपल्या ज्या भावना आहेत त्या भावना एका माणसापर्यंत दुसऱ्या माणसापर्यंत पोहोचवायच्या तर त्या हवेवर लिहून पोहोचवायच्या ही जी एक मजेदार कल्पना त्यांनी केली होती. अशा कल्पना त्या सतत करत गेले.
1: हो हो हो. सनील चौधरी असेल, हेमंत कुमार असेल, सचिन बर्मन, मदन मोहन पहिल्या पिढीतले संगीतकार यांच्यासोबत गुलजारांनी काम सुरू केलं आणि मग 70 चे दशक उजाडलं. 70 चे दशक उजाडताना सनील चौधरींच्या आनंदमध्ये सुद्धा एक छान गाणं बनतो होतं. मैंने तेरे लिए
0: सात रंग के
1: सपने चुने.
0: अगदी. म्हणजे आनंद हा म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांना लोकप्रियता मिळून देणारा सिनेमा असं म्हणून.
1: हो हो. इस्टॅब्लिश करणारा.
0: इस्टॅब्लिश करणारा. कारण बंदिनी ठीक आहे खामोशी पण तो खामोशीची गाणी कशी ही खास श्रोत्यापर्यंत राहिली कारण तो सिनेमाही फारसा चालला नाही. पण हा सामान्यांनाही आवडला आणि जाणकारांनाही आवडला. एकदम नाव होऊन गेलं या सिनेमामुळे.
1: क्लासेसलाही आवडला आणि
0: अगदी अगदी बरोबर आहे. आणि त्यामुळं असं झालं आता ह्या सिनेमातला आता तुम्ही हे हा उल्लेख केला मैने तेरे लिए सात रंग. तर ही सपने जी आहे ही कल्पना ती सपने ही कल्पना पुन्हा त्यांच्या गाण्यातून वारंवार वारंवार अशी ती.
1: हो हो हो.
0: हा त्यांच्या एका कवीच्या संग्रहातून आवी रात चांद और मैं असं आहे आणि त्यातही या सगळ्या स्वप्नांचेच उल्लेख आहेत.
1: आणि 70 च्या दशकामध्ये तर गुलजार अगदी म्हणजे छाग आहे असं म्हणतो आपल्याला. त्यांच्या आता जर सांगितलं सपना रस्ते मोड असे खूप त्यांचे गाणे त्यात मुसाफिर हूं यार जे आपण आता कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकलं गाणं हा परिचय हा सिनेमा मुळामध्ये गुलजारचा सिनेमा म्हणून म्हणता येईल खरं तर.
0: हो हो. अगदी. कारण त्यांचा तसा तो मेरे आपने पहिला.
1: हो हो
0: बरोबर. पण पुन्हा मेरे आपने फारसा चालला नाही. पण हा जो परिचय चालला तर परिचयचं एक कारण होते की तो थोडासा साऊंड ऑफ म्युझिक सिनेमावर हॉलिवूड मधल्या तो थोडासा म्हणजे त्या सिनेमावर भेटला नव्हता पण त्यातून संकल्पना त्यांनी घेतली होती. आणि आर डी बर्मन आणि गुलजार यांच्या सहकार्यातला हा पहिला सिनेमा.
1: बरोबर.
0: हा आणि मग तिथून या दोघांनी मिळून केवढे तरी गाण्यांचे ताजमहाल उभे केले.
1: हो हो.
0: आता म्हणजे जाणकारांना काय किंवा रसिकांना काय ती सांगायची आवश्यकताच नाही. मग कशी ती गाणी आठवत जाते.
1: हा.

0: ही सगळी त्यांची ती आंधी आहे किंवा नंतरची त्यांची ती गाणी आहेत.
1: तर मला जसं विचारतं आंधी सिनेमा जो होता
0: हा
1: सुद्धा गुलजारांचं दिग्दर्शन होतं आणि यातली गाणी जी होती ती म्हणजे अगदी भारतीय चित्रपट संगीतातील अगदी सुवर्णाक्षरांनी लिहिली अशी गाणी होती
0: सगळी अगदी बरोबर.
1: तर ही गाणी तीन गाणी त्यांची जी लता किशोरची होती अतिशय अप्रतिम गाणी. यात म्हणजे या गाण्याच्या मध्ये संवाद हा एक नवीन प्रकार त्यामध्ये सुरू केला आहे.
0: अगदी अगदी गाण्यांच्या मध्ये तो संवादाचा हे सुरू केलाय. आणि आंधीची जी कथा होती ती कमलेश्वरांची
1: कथा होती.
0: कमलेश्वरांची गांधी या नावाची ती कादंबरी होती आणि त्या काली आंधी कादंबरीवर त्यांनी हा चित्रपट काढला होता. आणि मुख्य म्हणजे तुम्ही म्हटल्याप्रमाणे की हा एक असा जमून आलेला सिनेमा होता.
1: जमून आलेला सिनेमा होता बरोबर.
0: हा की या सिनेमाचं जवळजवळ सगळंच अप्रतिम होत. कथा उत्तम होती. एका वेगळ्या प्रकारची होती. अभिनय संजीव कुमार आणि सुचित्रा सेन म्हणजे तो अभिनयाचा मानदंडच होता त्या दोघांची जुगलबंदी म्हणजे. आणि गुलजारांची पटकथा होती अप्रतिम. पुढे या पटकथेचं पुस्तक निघालं आणि ते गाजलं खूप पुस्तक. आणि त्या पुस्तकाचा मी मराठीत अनुवादही केलेला आहे.
1: क्या बात है, क्या बात है.
0: आणि या चित्रपट पटकथेचा.
1: बर बर बर.
0: त्यामुळे तो चित्रपट कसा आहे की फ्रेम टू फ्रेम माझ्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाणी
1: काय
0: इस मोड से जाते गायकीची अप्रतिम गाणी आता म्हणला तेरे बिना जिंदगी की त्याच्यामध्ये देखील त्या संवादाचा असा एक वापर केला होता. आणखी आंधीच्या संदर्भामध्ये आणखी एक गमतीशीर मला सांगायचं की थोडस ते सांगितलं जात नाही म्हणजे थोडं विसरलं गेलं की त्यामध्ये एक सॅटायरिक असं पॉलिटिकल सॉंग होतं.
1: हो
0: म्हणजे आली जनाब आहे 5 साल का हिसाब देणे आहे. तर ही सॅटायरची जी परंपरा आहे हीच परंपरा देखील पुढे गुलजारांनी फार चांगल्या प्रकारे वाढवत नेली. आणि हे वैशिष्ट्य आहे त्यांचं की पॉलिटिकल सॅटायरची फार गाणी त्यांनी लिहिली आणि इतकी जास्त गाणी कोणीच लिहिली नाहीत.
1: बरोबर अगदी.
0: पुढे माचिसमध्ये त्यांची ती गाणी हुतुतूमध्ये त्यांची ती गाणी आहेत. तर असं हे पॉलिटिकल सॅटायर त्यांचं फार छान वैशिष्ट्य होतं.
1: आणि या आंधीच्याच एक वर्ष आधी मौसम नावाचा एक सिनेमा आला होता. मदन मोहन संगीत होतं त्याला. मदन मोहनच्या अखेरच्या कालखंडातला सिनेमा होता. त्यात सुद्धा त्यांनी मला वाटतं गालिबचा मिसरा घेऊन त्यांनी गाणं केलं होतं दिल ढूंढता है.
0: तर ते म्हणजे तो फक्त मुकळा त्यांनी याच्यासाठी नावासाठी घेतला होता. पण ते गाणं देखील दिल ढूंढता है फिर वही फुरसत के रात दिन ते अतिशय अप्रतिम असं गाणं होतं.
1: आणि भूपेंद्र आणि लता मंगेशकर यांच्या युगल स्वरात एक आहे आणि परत भूपेंद्रांच्या स्वरात देखील गाणं ते
0: ते दोघांच्या याच्यामध्ये ते गाणं आहे. त्यामध्ये देखील शर्मिला टागोरची फार उत्तम अशी दुहेरी भूमिका.
1: हो हो हो.
0: संजीव कुमार होताच होता.
1: आपण जेव्हा 70 दशकाच्या पुढे जाऊ लागतो त्यावेळेला आपल्याला खूप सारे तसे गोलमाल असेल बसेरा असेल हे त्यांचे अजून तुम्हाला काय आठवतात त्यांचे.
0: आणखी 70 दशकातलं एक महत्वाचं म्हणजे गुड्डी सिनेमा आहे.
1: गुड्डी. हा हा हा. करेक्ट. हमको मन की शक्ती.
0: हमको मन की शक्ती देणार किंवा बोले रे पपिया.
1: हो वसंत देसाईंचं संगीत होतं.
0: आणि मुख्य म्हणजे वसंत देसाईंचा संगीतात एकमेव सिनेमा ना हा त्यांचा.
1: हो बरोबर.
0: शिवाय त्यांनी एकदा त्यांचा अचानकला पार्श्वसंगीती दिलेलं.
1: हो हो हो.
0: ती एक गाणी फार उत्तम होती आणि वाणी जयरामला तिने एस्टॅब्लिश करण्यामध्ये
1: वाणी जयरामचं अतिशय अप्रतिम गाणं ते बरखा सॉंग ज्याला आपण आजकालच्या याच्यामध्ये समजलं जातो त्याला. नंतर खट्टा मिठा असेल किंवा दसेरा असेल काही गाणी त्यांनी लिहिली होती. घर हा जो सिनेमा होता
0: एक्झॅक्टली
1: आरडी बर्मन यांचं म्युझिक होतं त्याला. त्यातली लताबाईंची गाणी अतिशय सुंदर होती. अतिशय वरच्या दर्जाची होती.
0: अगदी. तसाच आणखी एक सिनेमा होता घरुंदा.
1: घरुंदा बरोबर. अगदी.
0: भीमसेनचा सिनेमा होता. ऍक्च्युअली त्याच्यामधले ते दो दिवाने त्याची अशी अप्रतिम गाणी होती. म्हणजे झालं असं की त्या काळामध्ये म्हणजे जर आपण 70 ते 90 हा जर कालखंड लक्षात घेतला तर 90 नंतर माझ्या दृष्टीने तर हिंदी चित्रपटाला आणि हिंदी चित्रपट संगीताला एक अवनतीच प्राप्त झाली. पण तो थोडा वादाचा विषय सोडून देऊ आपण.

0: पण ह्या 20 वर्षांमध्ये ही गीतकार आणि संगीतकार याने म्हणजे गुलजार फार त्यांनी प्रगती केली. अनेक संगीत दिग्दर्शकाकडे ते त्यांनी लिहिलं, अनेक दिग्दर्शकांच्या बरोबर काम केलं आणि स्वतःचे सिनेमा काढले. उदाहरण ह्याच दशकातला सिनेमा आहे इजाजत, तर याच दशकातला आहे नमकीन, ही सगळी त्यांची सिनेमा आहेत. आणि पुन्हा इतर दिग्दर्शकांसाठी त्यांनी थोडीशी बेवफाई काढली.
1: आणि मासूम सारखा सिनेमा जो शेखर कपूरचा होता,
0: हो शेखर कपूरचा मासूम सिनेमा
1: त्यातलं तुष्पे नाराज नाही हैरान हूँ, अतिशय सुंदर गाणं ते सुद्धा,
0: अत्यंत सुंदर गाणं,
1: अत्यंत सुंदर गाणं.
0: म्हणजे हीच गंमत होते की गुलजार आठवू लागले ना आपल्याला की आपल्याला ते आठवतच राहतात. विनायक कुमारींचा एक फार चांगला शेर आहे की कहां तक नाम गिनवाए सबीने हमको लूटा है.
1: बर
0: हा, तर किती गाणी आठवायची.
1: हो नाही, खरंच खरंच सगळं
0: म्हणजे जर आठवता आठवता म्हटलं तर त्यांची एकदा एक निवडक गाण्यांची एक यादी करू आणि एक रेकॉर्ड करू असा मी विचार केला होता. ते करतात तिथे पाता पाता 100 गाणी सहज झाली,
1: सहज झाली ती, सहज झाली
0: अशी गमत आहे. आणि आज देखील ती आठवणीच राहिली ती गाणी.
1: आणि अमीर खुसरोच्या एका गाण्याचा तुम्ही मुखड्या घेऊन एक तो पदल सिनेमा आहे तो गुलामी, पण त्यात सुद्धा गुलजारचं गाणं ते अजून ते लोकप्रिय शब्बीर कुमार लता मंगेशकर यांनी तुम्हाला दिलिया हमारा दिल है,
0: तुम्हाला दिलिया हमारा दिल है. गंमत अशी आहे की आता ह्याच जर ह्याची सुरुवातीचे शब्द जर लोकांना सांगितले तर कोणालाच त्याचा अर्थ आहे. परंतु त्यांनी अशा प्रकारे फार छान त्याच नंतर पुढे आपल्या पद्धतीनं गाण्याचे खुलवत नेलेले
1: आहे. बरोबर, गुलजारच्या गीतकारीबद्दल जितकं बोलाय तितकं कमी आहे. अगदी कितीतरी गाणी आपल्याला म्हणजे अगदी तुम्ही जसं म्हणाल तसं अगदी एका दुसऱ्यातून तिसरं असं गाणी आपल्याला आठवत जातात,
0: आठवतच जातात. हो,
1: पण आता पलटर सर आपल्याला ब्रेक घ्यायला लागेल आणि ब्रेकमध्ये आपण गुलजार यांनी लिहिलेले गाणे ऐकूयात आणि नंतर आपण पुढच्या गप्पांना सुरुवात करू. त्या गप्पांमध्ये आपण प्रामुख्याने दिग्दर्शक गुलजार यांच्याबद्दल बोलणार आहोत.
0: अगदी अगदी,
1: तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा 107.8 रेडिओ पुणेरी आवाज, बात पुरानी बडी सुहानी.

0: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं। एकता की डोर में सबको बांधता पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: ब्रेक नंतर पुण्याक स्वागत। मित्रांनो, ख्यातनाम गीतकार गुलजार यांचा आज वाढदिवस 18 ऑगस्ट, तर यांच्याबद्दल आपण आज बोलतोय। आपल्याशी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत ख्यातनाम मराठी लेखक विजय पागळकर सर। पागळकर सर, आपलं पुन्हा एकदा स्वागत।
2: नमस्कार।
1: आज आपल्या पहिल्या भागामध्ये आपण गुलजारांच्या याचा ओझरता उल्लेख केला आपण, कारण एवढी गाणी त्यांची आहेत की तुम्ही तसं म्हणालात की आपण एक 2-3 कार्यक्रम आपल्या करणार की तुमच्या
2: गाण्यावर
1: होऊ शकतात, पण आपण आता गुलजारांचं दिग्दर्शन या प्रकाराकडे वळूत आता।
2: बरोबर।
1: मला वाटतं बिमल रॉय स्कूलचे विद्यार्थी हे गुलजार, त्यानंतर ऋषिकेश मुखर्जी यांच्यासोबत त्यांनी काम केलं होतं।
2: हो।
1: आणि यांचा पहिला सिनेमा जो आला होता तो तपन सिन्हाच्या एका बंगाली सिनेमाचा हिंदी रिमेक म्हणतो त्याला मेरे अपने। तर मेरे अपने बद्दल बोलताना बरेच जण आता सांगतात की मुंबईमधल्या गँग वॉरचा हा पहिला सिनेमा होता आणि यामध्ये प्रेम, गुंडांमधलं युद्ध, तर मीना कुमारी सारखा अभिनय आणि अतिशय सुंदर अशी गाणी आणि हे सगळं टेकिंग गुलजारने इतकं अप्रतिम दिशेत केलं होतं। भले या सिनेमाला व्यावसायिक यश मिळालं नसेल पण सिनेमाच्या इतिहासात याचं नाव अमर आहे।
2: बरोबर आहे।
1: काय सांगाल या सिनेमाबद्दल?
2: हा तर हे मान्य आहे मला, फक्त थोडासा एक मतभेद असा आहे की हे मुंबईतल्या गँगवर नव्हतं। तर आहे काय की तुम्ही तो उल्लेख केलाय की तपन सिन्हा यांचा तो सिनेमा होता बंगाली सिनेमा, तर त्या बंगाली सिनेमाचं नाव होतं आपण जान।
1: आपण जान। बरोबर।
2: तर आपण जानचा हा रिमेक होता।
1: बर।
2: हा पण आपण जानचा रिमेक करत असताना मूळ बंगाली सिनेमामध्ये काही अनेक गाणी वेगळ्या प्रकारची होती, तो मनोरंजक पद्धतीनं तो घेतला सिनेमा होता।
1: बर।
2: स्वप्न दृश्य होती, अमुक होती, तमुक होती, परंतु गुलजारांच्यावर बिमल रॉय यांचे संस्कार झालेले असल्यामुळं त्यांनी हा शक्य तितक्या वास्तववादी पातळीवर हा चित्रपट चित्रित केला। तर मला बोलताना एकदा ते म्हणाले की जो बंगाली सिनेमा काढला होता आपण जान, तो बंगालमध्ये हिंदी सिनेमा काढला। ते म्हणाले की बंगालीमध्ये त्यांनी हिंदी काढला आणि मी माझ्या हिंदीमध्ये तो बंगाली काढला।
1: बर बर।
2: आता त्यांनी उल्लेख केला होता।
1: आणि मीना कुमारी त्यांची लाडकी
2: होती,
1: मीना कुमारी गुलजारांचे वेगळे आदेश होते परत।
2: होय होय। पण तो एका पुन्हा एका मोठा विषय आता आपण ज्यांबद्दल आपण बोलत होतो की एक म्हणजे कसं आहे की त्या काळामधली बंगालची जी परिस्थिती होती, बंगालचा जो स्टुडंट अनरेस्ट होता आणि ती नक्षलवादी एकंदर उठावाची जी, तर त्या परिस्थितीच्या म्हणजे ते चित्रण त्या मूळ सिनेमात थोडं होतं आणि तेच यांनी घेतलं। आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तो चित्रपट वेगळा होण्याचं एक आणखी कारण की त्या चित्रपटात जे अभिनेते घेतले होते ते बहुसंख्य अभिनेते पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूट मधले होते।
1: हो हो हो। बरोबर।
2: हा शत्रुघ्न होता, डॅनी होता त्यामध्ये, सरनी होता आणि ही आणि सगळी जवळजवळ आता मीना कुमारी सोडली तर सगळीच अशी नवी होती लोक। पण ह्या लोकांना घेऊन त्यामुळं काय झालं की एक वेगळा फ्रेशनेस आला या सिनेमामध्ये।
1: हा बरोबर।
2: आणि म्हणजे एकीकडे फ्रेशनेस आणि मीना कुमारीमुळं क्लासिकनेस, दोन्हीचा असा एक मस्त समन्वय या ठिकाणी तो झाला। म्हणजे फारसा चालला नाही, तसा तो पडलाही नाही सिनेमा, पण असा जो लोकप्रिय होणारा

0: पण त्याला आता कल्ट क्लासिक म्हणून
1: अगदी मान्यता आहे त्याला त्याला आणि एस्टॅब्लिश झाले म्हणजे महत्वाचं म्हणजे गुलजार तिथून एस्टॅब्लिश झाले. त्यानंतर त्यांनी काढला परिचय.
0: परिचय बरोबर
1: परिचय बद्दल आपण बोललोच.
0: संजीव कुमार त्यांचा आवडता अभिनेता होता संजीव कुमार आणि कोशिश हा जो सिनेमा होता यामध्ये जया बहादुरी आणि संजीव कुमार दोघे मूकबधीर दाखवले आणि तो सिनेमा त्यांनी केला होता कोशिश.
1: होय मी हा तिकडेच ओळखत होतो कारण तिसरा तोच त्यांचा
0: हो.
1: परिचय नंतर तो 72 मध्ये तो सिनेमा आला कोशिश. आणि त्या सिनेमाचं वैशिष्ट्य असं होतं की त्या सिनेमातली नायक आणि नायिका दोघेही मूकबधीर होते.
0: बरोबर.
1: आता मूकबधीराच्या जीवनावर सिनेमा काढायचा तर कसा काढावा हा एक प्रश्न पडला. पण गुलजार आपली पटकथा घेऊन ज्यावेळेस सिप्पी साहेबांच्याकडे गेले त्याचे निर्माता होते सिप्पी आणि सिप्पींना म्हणाले की मला हे असं करायचं तर ते म्हणाले की हे मूकबधीर आता काय करतील कसं करतील मग तुम्ही या सिनेमामध्ये सबटायटल टाकवणार का. तर गुलजार म्हणाले नाही सबटायटल नाही टाकायचे मग लोकांना कसं कळेल. त्यावेळी गुलजारांनी जे उत्तर दिलं हे फार महत्वाचं उत्तर आहे म्हणजे त्यांच्या एकंदर दिग्दर्शनाच्या वैशिष्ट्याचं तिथं हे प्रतीक आहे ते उत्तर. म्हणजे ते म्हणाले की एक दिग्दर्शक म्हणून माझ्या हातामध्ये फोटोग्राफी आहे माझ्या हातामध्ये संकलन आहे माझ्या हातामध्ये सेटिंग आहे माझ्या हातात उत्तम कलाकार आहेत माझ्या हातात उत्तम प्रसंग आहेत आणि केवळ माझ्या हातात संवाद नसले आणि जर मी त्या संवादाची जिष्ट जर एवढ्या बाकीच्या गोष्टीतून प्रेक्षकापर्यंत जर पोहोचू शकलो नाही तर मी दिग्दर्शकच नाही.
0: अरे वा.
1: हा आणि हा जो कॉन्फिडन्स आहे तो सिप्पींना फार आवडला आणि मग ते म्हणाले की चलो ठीक आहे मी याला फायनान्स करतो. आणि तो असा एक अप्रतिम
0: संजीव कुमार मला वाटतं राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. या चित्रपट
1: पुरस्कार मिळाला सिनेमाला.
0: यानंतर त्यांचा 73 साली नानावटी खून खटल्यावरचा अचानक नावाचा सिनेमा आला होता. तुम्ही सांगितलं होतं वसंत देसाईंचं मला वाटतं त्याला
1: पार्श्वसंगीत
0: होतं. हा सिनेमा देखील तसा फारसा काही चालला नाही तसा काही
1: नाही. पण एक गोष्ट अशी आहे की हा नानावटी खून खटल्यावरचा नव्हता. हा ही के अब्बासची कथा होती.
0: बर बर बर.
1: आणि त्यांची ती एक वेगळी स्वतंत्रच कथा होती ती.
0: बर बर बर.
1: आणि फक्त नानावटी खून खटला आणि याच्यामध्ये एकच साम्य होतं ते म्हणजे बायकोचा केलेला नवऱ्याने खून.
0: ओके ओके ओके.
1: ह्या एका ओळीशिवाय दुसऱ्या दोन्हीमध्ये काहीही
0: संबंध नव्हता. बरोबर.
1: पण ही इतकी अप्रतिम कथा होती.
0: मला वाटतं फ्लॅशबॅकचं तंत्र जे आहे त्यांचं.
1: एक्झॅक्ट. मी बरोबर तुम्ही मी तिकडे म्हणणार होतो तुम्ही म्हणले अगदी करेक्ट तुमचं ऑब्झर्वेशन की फ्लॅशबॅकच्या तंत्रानं त्यांनी हा चित्रपट असा खुलवीत नेला होता. आणि पुढं हे फ्लॅशबॅकचं तंत्र हे गुलजारांचं एक खास पेशंट तंत्र ठरलं कारण पुढं अनेक सिनेमामध्ये त्यांनी दाखवलं.
0: म्हणजे
1: ते करत असताना होतं काय माहिती काय की एकदा प्रेक्षक एका विशिष्ट काळामध्ये असतात त्या काळाच्या ते एकदम मागं येतात गुलजार किंवा जो कोणी फ्लॅशबॅकचं तंत्र वापरेल तो आणि त्या काळातून ह्या काळामध्ये पुन्हा या काळातून त्या काळामध्ये असं जात असताना जी आंदोलनं होतात माणसाचा जो काही भावनिक विकास होतो त्यावर गुलजारांचं लक्ष असतं.
0: बरोबर.
1: आणि ते त्यांना मांडायला फार आवडतं कारण ते असं नेहमी म्हणतात की माझे सिनेमा जे आहेत ते भावनांच्या उतार चढावांची भावनांच्या संबंधाचे सिनेमा आहेत.
0: बरोबर.
1: बेसिक माझ्या सिनेमाचा जो काही बेस आहे तो मानवी भावभावना आणि मग त्या इथं त्यांना फार चांगल्या पद्धतीनं हे करता येतात.
0: यानंतरचे त्यांचे दोन सिनेमे होते ज्याबद्दल आपण थोडक्यात उल्लेख पहिल्या भागामध्ये केला होता. एक होता मौसम आणि
1: आंधी.
0: होय. आंधी या सिनेमामध्ये सुचित्रा सेन यांना घेण्याचं कसं म्हणजे काय त्याच्यामागचं काय तुम्हाला स्टोरी माहितीये कारण त्यावेळेला इस्टॅब्लिश नायिका बऱ्याच होत्या त्यांच्या घरातच राखीसारखी अभिनेत्री होती.
1: हो हो. घरात अभिनेत्री होती त्या काळामध्ये. पण त्या काळातच त्यांचे थोडेसे संबंध आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मी या बाबतीत गुलजार

0: दिवशी बोललो ते म्हणाले की तुम्ही तो सिनेमा तर पाहिलेलाच आहे आणि त्या सिनेमामधलं जे एक वेगळं कॅरेक्टर होतं तसं कॅरेक्टर हिंदी सिनेमात म्हणजे स्त्रीचं कॅरेक्टर अद्याप आलेलं नव्हतं.
1: खरंच नव्हतं आलं तो.
0: हा आणि हे कॅरेक्टर जे याला न्याय देऊ शकेल अशी फक्त एकच बाई माझ्यासमोर डोळ्यासमोर होती नटी, ती म्हणजे सुचित्रा सिंग. कारण असं आहे की ज्यावेळेस हे गुलजार तिथे बिमल रॉयकडे होते हा त्यावेळी बिमल रॉयच्या सिनेमांचा त्यांनी फार बारकाईने अभ्यास केला होता आणि सुचित्रा सेननं बिमल रॉयच्या देवदास मध्ये फार अप्रसन्न असं काम केलं. तेव्हापासून की त्यांच्या डोक्यामध्ये ती सुचित्रा सेनच्या अभिनय क्षमतेचा कुठेतरी उपयोग करून घ्यावा असं होतं आणि मग त्यांनी तिला बोलावलं आणि त्यांचं मत अगदी पटण्यासारखं म्हणजे माझंही तेच मत आहे की त्या काळात ज्या नट्या काम करत होत्या तुम्ही त्या सगळ्या नट्यांची समजा एक सात आठ नट्यांची समजा शर्मिलानं त्यांच्याकडे अनेकदा काम केले पण शर्मिला इथे शोभली असती का? शर्मिला इथे शोभली नसती, हेमामालिनी शोभली नसती. म्हणजे एकंदर याला शोभणारी फक्त ही होती आणि दुसरी होती ती नूतन. पण नूतननं त्यावेळेस संन्यास घेतला होता.
1: हो हो हो. पाळकर यानंतर त्यांचा शरदचंद्रांच्या कादंबरीवर खुशबू
0: खुशबू होता
1: हा फिल्म या दरम्यान आला होता.
0: आला होता बरोबर आहे. खुशबू आला मग त्यानंतर किनारा आला.
1: हो किनारा आला.
0: त्यानंतरचा 78 त्यांचा सिनेमा किताब.
1: किताब
0: हा एक वेगळा सिनेमा आहे. म्हणजे
1: किताब बद्दल तर मला वाटतं तुमच्या आणि गुंजाळ साहेबांचं भरपूर बोलणं झालं. त्याची
0: भरपूर
1: सीडी तुम्हाला मला वाटतं पाकिस्तानातून मिळाली होती त्याची सीडी तुम्हाला.
0: होय होय. तर आपल्या प्रेक्षकांना ते आवडेल. असं झालं की मी ज्यावेळेस गुलजारांच्या सर्व चित्रपटावर लिहित होतो त्यावेळेस मी त्यांचे चित्रपट विकत घेतले सगळे. कारण मी ज्यावेळेस नांदेडला होतो आणि ते मुंबईला तर मला हा किताब काही मिळाला नाही. आता शेवटी त्यांना त्रास द्यावा म्हणलं बाबा आता मी म्हणलं त्यांना की मला कुठेच मिळत नाहीये मला द्या. तर ते म्हणाले पाळकर तुम्ही काय कधी नव्हती मला मागितली पण माझ्याजवळ देखील ती सीडी नाही. मग काय करावं असा प्रश्न पडला त्याच्यामध्ये. तर मी त्या याच्यामध्ये ती सीडी शोधतो आहे आणि मला गुलजारांच्यावर लिहायचं ही बातमी कशी कुठेतरी छापली गेली आणि ती ती पाकिस्तान मधल्या एका माणसाच्या वाचण्यात आली.
1: बर.
0: आणि त्या माणसानं गुलजारांना पत्र लिहिलं की असं असं आहे आणि तुमची ही सीडी मिळत नाही असं म्हणतात. हा तुम्हाला पाहिजे असेल तर मी पाठवतो माझ्याजवळ सीडी आहे.
1: बर बर.
0: आणि त्या माणसानं तिथून पाकिस्तान मधून त्यांच्याकडे पाठवली. त्यामध्ये म्हणाले की माझ्याकडे आली घेऊन जा. मग त्यांनी माझ्याकडून त्यांच्याकडून माझ्याकडे पाठवू. म्हणजे आता आणखी गोष्ट एक सांगायची म्हणजे की गुलजारांचा जन्म ज्या ठिकाणी झाला दीनामध्ये दीना या गावी झाला ते आता पाकिस्तानमध्ये.
1: बरोबर.
0: त्यामुळं पाकिस्तानची जी खरी रसिक मंडळी आहेत ना ती देखील गुलजारांना आपलंच मानतात.
1: हो हो. बरोबर. अगदी.
0: पाकिस्तानमध्ये त्यांची फॅन संख्या फार आहे. खूप आहे.
1: खूप मोठी आहे तिथे.
0: दुसरी गोष्ट ते उत्तम उर्दू पोएट्री करतात.
1: हो. बरोबर.
0: आणि त्यामुळे ती कविता देखील तिकडे फार लोकप्रिय आहे. त्या सगळ्या गोष्टीचा असा परिणाम झालेला आहे
1: त्याच्या. तर किताब नंतर आपण जेव्हा पुढे 80 दशकाकडे वळतो त्यावेळेला गुलजारांची बरीच गाणी जनसामान्यांना आवडतच होती. क्लास पब्लिकला देखील आवडत होती. आणि यानंतर मग त्यांनी जे सिनेमे काढले नमकीन सारखा सिनेमा असेल किंवा इजाजत सारखा सिनेमा असेल जो प्रामुख्यानं गुलजारचा अगदी तो सिनेमा समजला जातो त्यात सुद्धा फ्लॅशबॅकचं खूप छान तंत्र वापरलं होतं.
0: हा इजाजत मध्ये देखील वापरलं होतं फ्लॅशबॅकचं तंत्र. आणि इजाजतची गाणी देखील फार खास वेगळ्या प्रकारची गाणी होती.
1: वेगळ्या प्रकारची गाणी होती.
0: आता किताब मध्ये जी गाणी होती विशेषतः लकडी की काठी काठी सॉरी मासूम मधली ती गाणी किंवा किताब हा त्या मुलाच्या
1: जीवनावर
0: अशी मुलाच्या जीवनावर किंवा भावविश्वातली गाणी देखील फार छान गुलजारांनी लिहिली.
1: म्हणजे मला 90 दशकामध्ये जंगल बुक जे होतं त्याचं टायटल सॉंग जे लहान मुलांमध्ये प्रचंड लोकप्रिय झालं होतं.
0: हो ते गुलजारांचं
1: जंगल जंगल पता चला आहे.
0: अगदी. ते
1: आपण इजाजत बद्दल बोलतो.
0: इजाजत बद्दल आपण बोलत होतो. तर इजाजतच्या

0: करण्याचा म्हणजे आता इजाची स्टोरी थोडी कॉम्प्लिकेटेड आहे ते सांगायची हे नाही, पण या काही एका गाण्याबद्दल मला ते सांगावं असं वाटतं महत्वाचं म्हणजे की इजाजत मध्ये एक गाणं आहे ते यांचं मेरा कुछ सामान जे आहे ना, मेरा कुछ सामान तुम्हारे पास, ते गाणं जे आहे ते असं गद्य आहे.
1: गद्य
0: हा, त्या गद्य गाण्याला चाल कशी लावावी हा प्रश्न आरडी बर्मनला पडला.
1: टाइम्स ऑफ इंडियाचं
0: ते सांगितलं. आणि एकदा गुलजार आमच्या नांदेडला आले होते, मग तो आपण त्या किस्सा थोडासा त्यातला एक फक्त इजाजतशी संबंधित गोष्ट सांगतो की त्यावेळी मी त्यांना विचारलं होतं पब्लिकमध्ये की बाबा या इजाजत मध्ये एक ओळ आहे की 116 चांद की राते और तुम्हारे कांधे का तिल. हे 116 चांद की राते काय आहे, 116 हा कुठून शब्द म्हणजे हा आकडा काढला. तेव्हा त्यांनी एक थोडासा छोटा पॉज घेतला, तसे ते फार विनोदी आहेत, अतिशय मिस्किलपणे बोलतात, आणि पॉज घेऊन ते म्हणाले पाडळकर मैंने गिनने में गलती की थी वो 117 थे. आणि मग थोडस गंभीर होत ते म्हणाले की 116 सांगण्याचा अर्थ एवढाच आहे की कोणातरी एका माणसानं अगदी काळजीपूर्वक त्या रात्री मोजलेल्या आहेत, प्रत्येक रात्र मोजलेली आहे आणि तो मोजतो आहे, म्हणजे प्रत्येक विरहाची रात्र ही त्याच्या मनावर एक ओरखडा आणून गेलेली आहे आणि म्हणून ते 116 आहे. तर हे जे वैशिष्ट्य आहे ना, हे वैशिष्ट्य गुलजारांच्या जवळ आहे.
1: खरंच आहे,
0: हा गुलजारांच्या जवळ आहे.
1: आणि तुम्ही आता जसं उल्लेख केला की गुलजारांकडे ह्युमर खूप चांगला होता, विनोदी होते, तर कॉमेडी ऑफ एरर्स जे
0: शेक्सपियर
1: जो सिनेमा होता जो आधी कल्ट क्लासिक ज्याला अगदी विनोदी सिनेमातला अगदी सर्वोत्तम विनोदी सिनेमा म्हणून त्याला उल्लेख होतो तो
0: अगदी
1: म्हणता येईल. संजय कुमार दोघांचे डबल डोल आणि गुंजाळीने फार मस्त त्यामध्ये दाखवलं काहीतरी, अगदी शेवटपर्यंत खुर्चीवर खेळून ठेवणारा
0: होता तो सिनेमा अगदी. आणि त्याचा म्हणजे शेवट देखील मस्त होता की शेवटी शेक्सपियर डोळा मारतो
1: असं.
0: आणि तो सिनेमा जो आहे तो शेक्सपियरच्या कॉमेडी ऑफ एरर्स या नाटकावर होता. त्या सिनेमाची एक गंमत मला सांगितली होती गुलजारांनी, ते म्हणाले की बाबा हा सिनेमा काढण्यासाठी तो मी जेव्हा काही निर्मात्याकडे गेलो तेव्हा ह्या सिनेमावर आधी एक हिंदी मध्ये सिनेमा आला होता,
1: दो दुनी चार.
0: येस, दो दुनी चार. त्याच्यामध्ये किशोर कुमार आणि आशित सेन ही जोडी होती, म्हणजे चार जण. तर तो सिनेमा कोसळला, सपाटून पडला. तर एक निर्माता त्यांना म्हणाला म्हणे की लोक लोकप्रिय सिनेमाचे रिमेक करतात, तुम्ही पडेल सिनेमाचे रिमेक का करता? ते म्हणे मी केल्यावर तुम्हाला कळेल की मी ते का करतो. म्हणजे असं होतं की त्यांना एक आपल्या कौशल्यावर एक विश्वास देखील होता. आणि दुसरी गोष्ट आणखी एक असं दिसतं की बो एकच कथावस्तू आहे, जेव्हा दोन दिग्दर्शक वेगवेगळ्या पद्धतीने ती फुलवतात तेव्हा तो दिग्दर्शक कशा प्रकारे फुलवतो यावर देखील त्या सिनेमाचं यश फार मोठ्या प्रमाणात अवलंबून असतं. आणि फुलवण्याची पद्धत खास गुलजारांच्या जवळ होतीच, काही वाद नाही. नंतरचे 90 दशकातले त्यांचे सिनेमा 3
1: माचिस,
0: लेकिन माचिस हुतू तू. बर, आता लेकिन ही एक फॅन्टसी होती. हा, आणि लताबाईंनी तो निर्माण केला होता. हा, ते लताबाईंची अशी एक इच्छा होती खूप दिवसापासून की महेल किंवा मधुमती सारखा एखादा असा गुढरम्य याच्यावरचा सिनेमा काढायचा की ज्यामध्ये संगीताला प्रचंड वाव असेल. हा, आणि मग हे ह्याच्यासाठी त्यांनी गुलजारांच्याकडून एक कथा घेतलेली होती आणि तो त्यांनी काढला. आता सिनेमा तोही फारसा चालला नाही, पण तर गुलजार म्हणाले की हा चित्रपट काढण्यामागचा आमचा हेतू सफल झाला, आम्हाला एक संगीतमय चित्रपट काढायचा होता. आणि काय गाणी होती हो त्या चित्रपटातली लेकिन मधली गाणी आज देखील अप्रतिम क्लासिक गाणी आहेत, विशेषतः की वाडकरांचं सुरमई श्याम इश्तरा आहे. गुलजारांच्या म्हणजे पुन्हा त्या ओळी आणि ते शब्द ती वेगळी सांस लेते हे जिस तरह साहे म्हणजे अप्रतिम असं होतं ते.
1: हो हो.
0: आणि नंतरचे त्यांचे दोन सिनेमा माचिस आणि हुतुतू माचिस हा थोडासा त्या दहशतवाद्यांच्या काश्मीरच्या प्रश्नावर त्यांनी काढलेला सिनेमा होता आणि त्यांच्या मनामध्ये त्या काश्मीर प्रश्नावर आणखी एक सिनेमा काढायचं होतं
2: बर
0: हा माचिसची पुढली एक म्हणून परंतु मग नंतर असं झालं की हुतुतूच्या वेळी त्यांना काही असे थोडेसे वाईट अनुभव आले वाईट म्हणजे थोडेसे दुखावणारे अनुभव आले त्यांना आणि मग त्यानंतर त्यांनी चित्रपट दिग्दर्शनच सोडलं
1: हो चित्रपट दिग्दर्शन सोडलं पण त्यांचे दोन टीव्ही सिरियल्स
0: आणि मग ते सिरियल आले बरोबर
1: मिर्झा गालिब
0: मिर्झा गालिबचा अप्रतिम त्यांचा होता म्हणजे मिर्झा गालिबवर त्यांना खूप वर्षापासून काम करायचं होतं परंतु आता चित्रपट सोडल्यामुळं करणं सोडल्यामुळं त्यांना तो वेळ देता आला त्यासाठी आणि त्यांना नसरुद्दीन शहा मिळाला नसरुद्दीन शहाने अप्रतिम काम केलेलं आहे आणि त्या 13 भागामध्ये पुन्हा आमच्या यांचं संगीत होतं आपल्या हा संगीत कोणाचं होतं आपला तो
1: सारंगदेव का
0: नाही नाही सारंगदेव नाही आपला तो गजलकार
1: जगजीत सिंग
0: आणि ते त्यांची पत्नी ती चित्रा सिंग आणि त्यांची एकावनेक अप्रतिम गाणी एकावनेक अप्रतिम गजला होत्या त्याच्यामध्ये आणि इतक्या तपशीलवारपणे एखाद्या कवीचं जीवन हिंदी सिरियलमध्ये आलं नव्हतं
1: मला वाटतं आपण आता त्यांच्या दिग्दर्शनातलं आणखी एक सिरियल होतं मुन्शी प्रेमचंद यांच्या तहरीर नावाचं त्यांचं एक सिरियल त्यांनी केलं होतं आता दिग्दर्शनाचं जेव्हा आपण आढावा घेतो त्यावेळेला आपल्याला दिसतं की जितेंद्र सारखा कलाकार असेल जो खरोखर म्हणजे त्यांच्या प्रकृतीने मानवाला नाही दिलदारच्या तरी परिचय असेल खुशबू असेल किनारा असेल किंवा विनोद खन्ना सारखा अचानक मीरा असेल किंवा लेखींमध्ये त्यांचा हे होता हेमा मालिनी सुद्धा त्यांच्या खुशबू किनारा मीरा या सिनेमामध्ये होती
0: बरोबर
1: संजीव कुमार तर त्यांचा लाडका
0: लाडका
1: होत असतो पण मी एक आता आपण दिग्दर्शनाचं एक समोप करताना आपण मला एक आठवतं की गुलजार यांना देवदास सुद्धा करायचा होता हा कारण त्याची स्क्रीनमध्ये जाहिरात पण त्यांनी दिली होती आणि मला वाटतं धर्मेंद्र हेमा मालिनी आणि शर्मिला टागोर असं त्यांचं काहीतरी कास्टिंग झालं होतं
0: कास्टिंग झालं होतं मी तुम्हाला म्हटलं ना की देवदास त्यांनी ज्यावेळेस भीमरावकडे पाहिला तेव्हापासून ती डोक्यात त्यांच्या कल्पना होती पण हे कास्टिंग झाल्यानंतर काही काळानंतर तो सिनेमा बंद पडला तर पॅकिंग काढून गेला आणि याचे एक गाणं देखील रेकॉर्ड झालेलं आहे
1: बरोबर
0: लताबाईंच्या आवाजामध्ये युट्यूब तुम्ही सर्च करा की देवदास अनरिलीज सॉंग ऑफ देवदास
1: बरोबर
0: अप्रतिम गाणं आहे पण त्याचं ते पुढे ते राहून गेलं ते राहून गेलं असं त्यांचा आणखी एक सिनेमा जो लोकांना माहित नाही लिबास
1: तो रिलीज झालाच नाही
0: तो रिलीजच झाला नाही त्याचा गुलजारांना फार वाईट
1: वाटतं दाखवला गेला
0: एका फिल्म फेस्टिवलला दाखवला गेला आणि पुढं तर पुन्हा काही झालंच नाही ना म्हणजे एखादा सिनेमा आपण तयार करतो त्यासाठी एखादं वर्ष घालतो सगळे पण तो सिनेमा जर प्रेक्षकापर्यंत आलाच नाही तर ती फार हे होऊन जात
1: मला वाटतं आता सर आपण दुसरा ब्रेक घेऊयात या ब्रेकमध्ये आपण परत गुलजारांचं गाणं ऐकूया आणि तिसऱ्या ब्रेकमध्ये मात्र आपण गुलजार आणि तुमचं असोसिएशन जे आहे त्याबद्दल विस्ताराने बोलणार आहोत
0: ओके
1: मित्रांनो तुम्ही ऐकत आहात बाप पुरानी बडी सुहानी 107.8 रेडिओ पुणेरी आवाजवर तुम्ही कुठेही जाऊ नका लवकर आम्ही परत येतो

0: आइए आइए, दरवाजे पे क्यों खड़े हैं? अंदर आइए। ये घर है मुस्कुराहट का, यहाँ बसती है खुशियाँ। ये है पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आपण गुलजार या प्रतिभावान गीतकार दिग्दर्शक यांच्याविषयी आज बोलत आहोत। त्यांचा वाढदिवस आहे 18 ऑगस्ट, आणि यांच्याशी गुलजारांबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत विजय पागळकर सर आहेत। विजय पागळकर सर हे स्वतः प्रतिभावान लेखक आहेत, त्यांच्या अनेक पुस्तक प्रसिद्ध झालेली आहेत, आणि लवकरच त्यांचं सत्यजित रॉय ह्या बंगाली दिग्दर्शकांवरचं एक पुस्तक येऊ घातलेलं आहे। दिवाळीपर्यंत येईल पुस्तक, आणि त्या पुस्तकाचा टीझर म्हणून त्यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर या पुस्तकाविषयी ते दर सोमवारी आणि गुरुवारी आपल्याला माहिती देत असतात। मित्रांनो, सध्या लॉकडाऊनचा काळ चालू आहे, शासनाच्या नियमांचं आपण काटेकोरपणे पालन करूयात, घरी राहा, सेफ राहा। त्याचप्रमाणे दुसरी एक अनाउन्समेंट म्हणजे युनिसेफ आणि रेडिओ पुणेरी आवाज यांच्या वतीनं आपण एक स्पर्धा आयोजित केलेली आहे, त्याबद्दल आपण वेळोवेळी तुम्हाला गाईडन्स देतच असतो। माझी रेडिओ पुणेरी आवाजच्या श्रोत्यांना विनंती आहे, जास्तीत जास्त संख्येने आपण या स्पर्धेमध्ये सहभागी। मित्रांनो, बात पुरानी बडी सुहानी यातल्या अखेरच्या टप्प्यामध्ये आजच्या कार्यक्रमाच्या आपण आता आलेलो आहोत। पागळकर सर, आपलं पुन्हा एकदा स्वागत।
2: नमस्कार, बोला।
1: हा, तर मला खूप आनंद होतो की गुलजार सारखा प्रतिभावान

0: गीतकार जो आजच्या पिढीचा देखील लाडका गीतकार आहे, त्यांच्याशी तुमचं 25 वर्षाचं एक मैत्र टिकून आहे.
1: होय,
0: ह्या मैत्रीबद्दल का सांगा तुम्ही की गोंदियांची मैत्री, तुम्ही त्यांना नांदेडला बोलवलं होतं, नांदेड सारख्या अगदी महाराष्ट्रातल्या अगदी कोपऱ्यातल्या जिल्ह्यामध्ये तुमच्या आग्रहासाठी आले, ते तुमच्या घरी आले तुमच्याशी, आणि त्यांचा जो स्नेह जो आहे याबद्दल जरा सांगा तुम्ही.
1: हा, तर ती माझी फार भाग्याची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि ही मैत्री गेल्या 20 वर्षापासून आहे एक्झॅक्टली सांगायचं म्हणजे. आणि खरं तर मैत्री हा शब्द थोडासा चुकीचा वाटतो मला, कारण ते फार मोठे आहेत म्हणजे त्यांच्याबरोबर मैत्रीचा असं मला हे नाही, परंतु त्यांचा सहवास मला लाभला,
0: त्यांचा
1: मला फार स्नेह लागला, स्नेह देखील हा शब्द चालेल, त्यांचा स्नेह मला लाभला ही आनंदाची आश्चर्याची गोष्ट आहे ती. तर झालं असं गमत की गुलजारांचा एक रावीपार या नावाचा कथासंग्रह, हा ते उत्तम कथाकारही आहेत, आणि त्यांचा धुवा नावाच्या कथासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे.
0: बरोबर.
1: तर त्यांचा रावीपार हा कथासंग्रह पुण्याचे एक प्रकाशक प्रकाशित करणार होते मराठीमध्ये, मराठीमध्ये अनुवाद करायचा असं त्यांच्या डोक्यामध्ये होतं, आणि ते अनुवादक शोधत होते. आता ते शोधता शोधता गुलजारांच्या जवळचे स्नेही म्हणजे अरुण शेवते, अरुण शेवते ना गुलजार हे माझं आणि मराठी जोडणारा पूल असं म्हणतात गुलजार ते अरुण शेवतेना. तर ते प्रकाशक शेवतेंच्याकडे गेले आणि शेवतेने म्हणाले की बाबा हे कोण करू शकेल. मग शेवतेंनी माझं नाव सांगितलं की पाडळकर हे अनुवाद करू शकतील. आणि मग मेहता म्हणाले की बाबा माझी काही हरकत नाही, पण गुलजारांनी त्याला कबूल केलं पाहिजे ना, तर त्यांनी हे नाव सांगितलं त्यांना. मग शेवतींनी सांगितलं आणि मग गुलजार म्हणाले की शेवते तुम्ही जर म्हणत असाल तर हरकत नाही, पण मला असं वाटतं की त्यांची एकदा भेट घ्यावी. म्हणजे कदाचित त्यांना वाटलं असेल व हा माणूस नीट करतो का नाही, कोणालाही असं वाटतं ना, साहजिकच आहे ते. मग मी त्यांची भेट घेण्यासाठी मग त्यांच्या घरी गेलो, मुंबईला गेलो, आणि तिथे त्यांच्या घरी शेवते होते बरोबर, आणि तिथे गेलो. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी इंट्रोडक्शन करून दिली आणि त्यांनी आधी सांगितलं की पाडळकरांनी तुमच्या अंधीवर एक लेख लिहिलेला आहे, जो लेख माझ्या चंद्रा वेगळं चांदणं या पुस्तकात प्रकाशित झाला होता. मग गुलजारांनी आम्ही थोडा वेळ गप्पा मारल्या. त्या गप्पात असं झालं की गुलजार हे अतिशय खंदे वाचक देखील आहेत, आणि जगभरच्या कथांचं त्यांनी वाचन केलेलं आहे.
0: बरोबर.
1: आणि मी त्यावेळेस अँटॉन चेकॉव ह्या रशियन कथा लेखकावर पुस्तक लिहित होतो, कवडसे पकडणारा कलावंत. तर त्याचा विषय निघाला आणि आम्ही हा विषय सोडून अर्धा पाऊण तास चेकॉववरच बोलत राहिलो, कारण त्यांचाही तो फार आवडीचा विषय कथाकार निघाला. आणि मग उत्तावरचा मी म्हणालो की बाबा आता मला तुम्ही सांगितलंच नाही तुम्ही परमिशन देणार का नाही, ते म्हणाले आणखी काही सांगायला पाहिजे का मी लेखी देऊ का. आणि मग तिथून ती सुरुवात झाली. त्यांचं पुस्तकाचं मी मराठीमध्ये भाषांतर केलं आणि मग पुढे त्यांच्या मी आंधी या पटकथेचा अनुवाद केला, नंतर कालांतरानं त्यांच्या कवितांचा केला, आणि नंतर त्यांचा एका बालकुमार कादंबरीचाही केला.
0: बापरे.
1: तर असं होता होता झालं असं की थोड्याशा भेटी वाढल्या. मग मी काय करायचं, त्यांना एकदा म्हणालो की माझ्या मनामध्ये अशी इच्छा आहे की तुमच्या समग्र चित्रपटीय कारकिर्दीवर एक पुस्तक लिहावं.
0: बर.
1: तर ते म्हणाले की चांगली कल्पना आहे, हिंदीचे किंवा इंग्रजीचे असं झालेली नाही, तर तुम्ही मला काय सहकार्य मी देईल. तर मी म्हणालो की तुम्हाला मला तुमची मुलाखत हवी. ते म्हणाले दिली. मी म्हणालो मला 20 तासाची मुलाखत पाहिजे. त्यामुळे म्हणाले फार आपको शब्द दी आहे. तर मग ठीक आहे, ते म्हणाले की आपण तुकड्या तुकड्यानं ही मुलाखत तुम्हाला देऊ, आपण सांगू तुम्हाला ऐकू. आणि मग त्याप्रमाणे मी एक दोन मी मुंबईला जायचो, म्हणजे 2 तास त्यांची मुलाखत घ्यायचो. मग त्या मुलाखतीमध्ये एक किंवा दोन चित्रपट आम्ही कव्हर करायचो.
0: बरोबर.
1: त्या चित्रपटावरचे अगदी मनमोकळं अगदी सगळी उत्तरं द्यायची, सांगायची त्याची जन्मकथा सांगायची, किंवा माझ्या मनात काही प्रश्न असले त्याची उत्तरं द्यायची अशा प्रकारे.

0: आणि याच्यावर मला आठवलं की ह्या मुलाखती म्हणजे सुरुवातीला पहिल्यांदा ते म्हणाले होते की तुम्हाला काय कोणते प्रश्न विचारावे असे वाटतील ते विचारा, असं काही बंधन नाही माझं, फक्त एक प्रश्न विचारू नका. तर मी थोडा दचकलो, मी म्हणालो काय, तर ते म्हणाले मला हे विचारू नका की मी पुन्हा दुसऱ्यांदा लग्न का केलं नाही. मी म्हणालो की माहिती सवाल बिलकुल नाही पूछूंगा. मग ते म्हणाले की मुझे यकीन है पाडळकर जी की आप ये सवाल नहीं पूछेंगे, लेकिन क्या करे जो मिलता है वो मुझे यही सवाल करता है. त्यांनी सांगितलं की एकदा एक ग्रस्त माझ्याकडे आले होते, त्यांना मी सांगितलं तर ते माझी मुलाखत घ्यायला म्हणून आले, त्यांनी हा प्रश्न केला, तेव्हा आम्ही म्हणालो की हा प्रश्न टाळा. पुन्हा 5 मिनिटांनंतर त्यांनी पुन्हा तोच प्रश्न केला, आता काय करावं. मी त्यांना म्हणालो मैंने इसलिए शादी नहीं की कि आपने मेरे लिए कोई रिश्ता ही नहीं लाया. म्हणजे त्यांचा स्वभावातला हा जो नर्म विनोद आहे ना तो मला फार आहे. आता मी त्यांना म्हणालो की मला पर्सनल मॅटर्स मध्ये रस नाही, मी काही विचारणार नाही. आणि या मुलाखती दरम्यान ते मी पाळलं, म्हणजे हे पुस्तक माझं त्यानंतर या मुलाखतीवर आधारित माझं गंगा आहे कहां से हे पुस्तक प्रकाशित झालं, मॅजेस्टिकने काढलं ते, त्याला पुरस्कारही मिळाले, खूप लोकप्रिय झालं. नंतर अनेकांनी मला काही काही अनेक गोष्टी त्यांच्या खाजगी जीवनाविषयी विचारायला सुरुवात केली. तर मी त्यांना सांगितले व मी एक शब्द देखील त्यांना विचारला नाही, हा कारण आपला तो काही हेतू नव्हताच ना.
1: बरोबर.
0: नांदेडकडे जवळ आपण थोडक्यात नांदेड विषयी सांगतो की या ह्याच्यामध्ये थोडीशी आता आमची चांगला स्नेह झाला होता आणि आमच्या नांदेडला नरहर कुंकर व्याख्यानमाला आम्ही घेतो. हा, तर या व्याख्यानमालेसाठी भारतभरातले महत्वाचे कलावंत किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक येतात. आमच्या मित्रांचं म्हणणं पडलं की एकदा गुलजारांना बोलवावं, मग ते त्यांनी माझ्या गळ्यात टाकलं ते. तर मी गेलो मुंबईला आणि त्यांना म्हणलं असं असं आम्हाला करायचं, तर 2 दिवसाची ती व्याख्यानमाला असते. तर गुलजार म्हणाले की मला एवढं लांब येणं जमणार नाही आणि दुसरी गोष्ट 2 दिवस तर मला काढता येणंही शक्य नाही. मी म्हणालो की तुमचं आम्ही विमानानं आणायची व्यवस्था करू तुम्हाला. त्यावेळेस नांदेडपर्यंत विमान नव्हतं, औरंगाबादपर्यंत त्यांना विमानानं आणलं, तिथून कारनं घेऊन आलो आणि 2 दिवस नाही मी एकच दिवस येईल म्हणाले. मी म्हणलं हरकत नाही. आणि मग पहिल्या दिवशी मी एक तासभराचं त्यांच्याविषयी बोललो आणि दुसऱ्या दिवशी त्यांची प्रगत मुलाखत घेतली.
1: बरं.
0: आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांना सांगितलं की वा आपला असा असा विषय आहे, तो विषय आहे साहित्य आणि चित्रपट. हा विषय होता त्यांचा. आणि मग या विषयावर ते जवळजवळ 25 मिनिटं बोलले.
1: बरोबर.
0: आणि त्यांनी आधी सांगितलं होतं की मला भाषण भीषण 1-1.5 तास करणार नाही, ते 20-25 मिनिटं मी बोलल आणि मग नंतर तुम्ही माझी मुलाखत घ्या. आणि मग ती मुलाखत मी त्यांची घेतली, म्हणजे त्यामध्ये अगदी वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी त्याची त्यांचे डिटेल्स सगळे असे उलगडून सांगितले, आपलं बालपण कसं गेलं ते सांगितलं, आपली कवितेची आवड कशी होती, ती कवितेला जोपासना कोणी केली ते सांगितलं. आणि सतत त्यांच्या ह्याच्यातला एक किस्सा, तो म्हणजे विनोदी माणूस मला फार चांगला वाटत गेला. एक हे सांगतो तुम्हाला की किस्सा की ते आता सुरुवातीला कविता लिहायचे आणि मासिकांना पाठवायचे. आता आमचा अनुभव होता त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलंय की तुमच्या कविता किंवा तुमचे कथा वगैरे काही वापस आल्या होत्या का,
1: सावध
0: परत काही आल्या होत्या का. तर ते हसले आणि म्हणाले वापस तो नाही आते थे लेकिन खा जाते थे. म्हणजे संपादक लोक आम्हाला किंमत एवढीही देत नव्हते की आमचे परत करायची म्हणजे त्याला तिकीट लावावं लागत होतं, परत देखील करायची नाही. त्यांनी त्या ठिकाणी एक नवोदित लेखकासाठी सल्ला फार चांगला दिला होता आणि ते म्हणाले की तुम्ही पाठवत राहा, लिहित राहा आणि पाठवत राहा. एकानं परत एक परत केली, 2 परत केली, पण कुठं ना कठ कुठेतरी कोणी ना कोणीतरी तुमची कथा कविता घेईलच. तसे या पार्श्वभूमीवर म्हणजे आता परवा आत्ताच्या आधी थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला तो 116 चांद की रात हे सांगितलं.

0: समजा दोन माणसं भांडतायत किंवा आपला असा एक मुद्दा मांडतायत, तर एक माणूस दुसऱ्याला सहज म्हणून जातो मेरा ये सच है क्योंकि मैंने ये किताब में पढ़ा है. असं कोणीतरी कोणाला तरी म्हटलेलं तुम्ही पाहिलंय का की मेरा ये सच है क्योंकि मैंने ये सिनेमा में देखा है. म्हणजे ही साहित्याविषयीची जी काही आदराची भावना आहे आणि ती ते म्हणाले की ही आदराची भावना माझ्याही मनात होती, मला सिनेमामध्ये यायचं बिलकुल माझं स्वप्न नव्हतं. पण मग योगायोगाने ते मग पुढे तो बंदिनीचा वगैरे किस्सा त्यांनी तो सांगितला.
1: नांदेडकरांचा रिस्पॉन्स कसा होता या कार्यक्रमाला?
0: अप्रतिम रिस्पॉन्स होता. अप्रतिम म्हणजे काय की नांदेडमधल्या सांस्कृतिक इव्हेंट मधला तो महिलाचा दगड, म्हणजे तसं झाला नाही आधी आणि नंतर नाही असं अजून नांदेडमधले लोक म्हणतात. तिथे सभागृह आम्ही घेतलं होतं, ते 1000 सीटचं सभागृह पूर्ण भरलं होतं आणि बाहेर 1500 ते 2000 माणसं आली. म्हणजे आम्हाला त्या बाहेर असे मोठे मोठे कटआउट हे लावायला लागले, काय म्हणतात त्याला ते मोठाले हे लावून त्याच्यावर प्रोजेक्शन करावं लागलं, पडदे लावून
1: मोठे स्क्रीन लावून
0: त्याच्यावर. हा अतिशय चांगला रिस्पॉन्स.
1: तर सर तुम्ही खूप भाग्यवान आहात की इतक्या मोठ्या माणसाचा सहवास तुम्हाला लाभला या निमित्ताने. आता आपण आपल्या गप्पांच्या शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत. आपण गुलजारांना मिळालेले काही पारितोषिक जे आहेत त्याचा आपण वेळोवेळी उल्लेख केलेलाच आहे. त्यांना 21 वेळेला फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला,
0: अगदी बरोबर,
1: अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले, साहित्य अकादमीचा त्यांना पुरस्कार धुवासाठी मिळाला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दादासाहेब फाळके हा त्यांना पुरस्कार मिळाला.
0: हा त्यांना पद्मभूषणही मिळाले,
1: 2004 साली त्यांना मिळालेला
0: आणि दादासाहेब फाळके मिळालेला आहे. हो,
1: त्यानंतर एक महत्वाचं म्हणजे ग्रॅमी अवॉर्ड त्यांना मिळालं स्लमडॉग मिलियनेअरसाठी,
0: अगदी, आणि ऑस्करही मिळाला,
1: ऑस्करही मिळाला त्यांना.
0: म्हणजे आता असे असंख्य पुरस्कार मिळालेले पण ह्या पुरस्काराच्या पलीकडेही जाणार आहे ह्या माणसाचं,
1: एक सच्च्या माणसाचं दर्शन तुम्हाला झालं यातलं.
0: येस,
1: आणि तुमचे खरंच मला खूप कौतुक वाटतं आणि खूप तुमचा म्हणजे हेवा पण वाटतो की इतक्या चांगल्या माणसाचा सहवास तुम्हाला लाभला. आज गुलजार यांचा जन्मदिन आहे, 86 वर्ष पूर्ण करतायत ते, त्याचे अनेक गाणे आज दिवसभर आपण ऐकत आहोत. तर काय सांगाल शेवटी गुलजारांबद्दल तुम्ही, त्यांच्या माणूसपणाबद्दल?
0: हा, आता आपण आतापर्यंत त्या माणूसपणाबद्दलच बोललो, परंतु त्या माणूसपणामधले म्हणजे काय, एक प्रकारचा तो अत्यंत चांगला स्निग्धपणा त्यांच्यामध्ये आहे. एक म्हणजे त्यांच्यामध्ये कसलाही प्रकारचा गर्व नाही. हा, इतकं मोठं कर्तृत्व मिळालेला माणूस आहे. आता मी त्यांना भेटायला गेलो, उठून उभे राहतात, काही गरज आहे का? काहीच गरज नाही. मी परत जाताना उठून दरवाज्यात माझ्यापर्यंत सोडायला येतात. मी आणि माझी मिसेस एकदा त्यांच्याकडे गेलो होतो, तर मिसेस त्यांच्या पाय पुढवली, नाही म्हणजे पाया नाही पडायचं म्हणजे. म्हणजे स्वतःच्या विषयी कसल्याच प्रकारचा त्यांना अहंकार नाहीये.
1: मराठी साहित्याविषयी त्यांना खूप आदर आहे आणि कुसुमाग्रजांच्या कवितांचं त्यांनी भाषांतर देखील केलेलं आहे.
0: अगदी, हा, त्या मराठी आपलं बरं झालं तुम्ही हा विषय काढला आपला राहिला होता. म्हणजे ह्याशिवाय गुलजार अधुरी आहेत असं मला वाटतं. म्हणजे गुलजारांची माहिती अधुरी आहे, ते अधुरी नाही. त्यांना मराठी येतं, बऱ्यापैकी मराठी येतं आणि गुलजारांच्या 101 कवितांचा त्यांनी अनुवाद केलेला आहे.
1: कुसुमाग्रजांचा
0: गुलजारला आहे आणि ते कुसुमाग्रजांशी भेटलेले देखील आहेत. आणि मी त्यांना विचारलं की वा हा अनुवाद तुम्ही का केला, तर ते म्हणाले की एक तर मला कुसुमाग्रजांच्या विषयी फार आदर आहे, प्रचंड आदर आहे, आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी पंजाबहून निघून दिल्लीला आलो, दिल्लीहून निघून मी महाराष्ट्रात आलो आणि मला जे काही नाव लौकिक प्रेम जे काही हे सगळं जरा मान मराठ हे दिलं ते या महाराष्ट्रानं मला दिलं.
1: क्या बात है.
0: आणि मुझे इस मिट्टी का कर्ज चुकाना था.
1: क्या बात है, क्या
0: बात. ही जी भावना आहे ती मला, म्हणजे आपण म्हणतो ना गुलजारांची व्यक्ती म्हणून, तर ही भावना फार महत्वाची हो. कोणी असं म्हणजे हे कर्ज मान्य करत नाही.
1: पर्यटक मला वाटतं याच नोटवर आपण कार्यक्रम संपवूया. मुझे इस मिट्टी का कर्ज चुकाना.
0: अगदी बरोबर.
1: आपण आला तिथे आमच्या श्रोत्यांशी संवाद साधलात आपण आणि त्याबद्दल मनापासून आभार. आपण पुन्हा अशाच कुठल्या तरी एखाद्या प्रसंगाला एकत्र येऊन एका वेगळ्या विषयावर बोलूयात आपण. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू.
0: धन्यवाद. धन्यवाद.

0: जिंदगी आसान बनाने के लिए आइए सुनते हैं शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: जैसे सरकार ने नियम बनाया कि टीचर्स स्टूडेंट्स पर हाथ नहीं उठा सकते, पहले उठा देते थे ऐसे ही, थोड़ा सा रूलर मारा, किसी ने चौक मारा, किसी ने थोड़ा, फिर लॉ बन गया कि नॉट अलाउड, उस दिन के बाद बंद हो गया। तो हम लॉ सरकार क्यों बनाए, हम अपने लिए खुद के लिए लॉ बनाएंगे ना, कि मेरे लिए और जो मेरा एनवायरमेंट है वहां पे ये चीज कितनी हानिकारक है। हम एक दर्द का एनवायरमेंट क्रिएट कर रहे हैं जहां हीलिंग होनी चाहिए। और फिर जब एक ने दूसरे को डांटा, दूसरे ने तीसरे को डांटा, तीसरे ने चौथे को डांटा, तो फिर पांचवे ने तो इरिटेट होके बात कर ही लेनी है।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: नमस्कार श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुनेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्या सोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा। श्रोतेहो, आजच्या शो साठी आपण तू मी आणि पाऊस हा शब्द दिलेला होता। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा। तर आजच्या शो साठी खूप साऱ्या रचना आलेल्या आहेत, त्यामुळे आपण या ज्या सर्व रचना आहेत त्या दोन शो मध्ये किंवा तीन शो मध्ये आपण या विषयावरच्या रचना सादर करणार आहोत। तर सिरियलने ज्या रचना अगोदर आलेल्या आहेत त्या रचना आपण आजच्या शो मध्ये घेतोय। मी माझ्या एका चारोळी

लिहिले की पाऊस आला की दोघांचा स्वार्थ, पाऊस आला की दोघांचा स्वार्थ, मला चिंब चिंब त्यामध्ये भिजता येत. पाऊस आला की दोघांचा स्वार्थ, मला चिंब चिंब त्यामध्ये भिजता येत, तो बेधुंद होऊन तुला भिजवत राहतो, तो बेधुंद होऊन तुला भिजवत राहतो, नि तुलाही थेंबांच्या नक्षीने सजता येत, नि तुलाही थेंबांच्या नक्षीने सजता येत. तर ही माझी एक चारोळी होती आणि जास्त विलंब न लावता आपण आपल्या आजच्या शो मधल्या पहिल्या चारोळीकडे वळतोय. वेदिका गोसावी मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय. मॅडम लिहितायत की तू मी आणि पाऊस, त्यात आठवणींचा सुगंध दाटला. वा, तू मी आणि पाऊस, त्यात आठवणींचा सुगंध दाटला, प्रत्येक सरीसोबत पुन्हा, प्रत्येक सरीसोबत पुन्हा, तुझा स्पर्श मनात साचला, तुझा स्पर्श मनात साचला. तर पाऊस, तू आणि मी, त्यामध्ये आठवणींचा सुगंध. तर या आठवणीच्या सुगंधाला अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ शोभा वसंत आव्हाड मॅडम लिहित आहेत दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून. आणि मॅडमनी लिहिलंय की इंद्रधनुचे रंग घेऊन घेऊ स्वप्नांना देऊ भरारी, इंद्रधनुचे रंग घेऊ स्वप्नांना देऊ भरारी, तू मी आणि हा पाऊस सुखाची सुंदर शिदोरी, तू मी आणि हा पाऊस सुखाची सुंदर शिदोरी, सुंदर शिदोरी. तर इंद्रधनुचे रंग घेऊ स्वप्नांना देऊ भरारी, तू मी आणि पाऊस म्हणजे जणू काही सुखाची सुंदर अशी ही शिदोरी आहे. तर अप्रतिम शब्दांकन या सुद्धा चारोळीमध्ये होतं. पुढच्या चारोळीमध्ये आरती म्हेत्रे मॅडम यांनी कर्कम येथून लिहिले. आरती म्हेत्रे मॅडम लिहित आहेत कर्कम येथून की तू मी आणि पाऊस भिजल्यानंतर पावसात, तू मी आणि पाऊस भिजल्यानंतर पावसात, मिळण्याची लागते चाहूल पाहते मलाच आरशात, मिळण्याची लागते चाहूल पाहते मलाच आरशात, मलाच आरशात. तर पाऊस ज्यामध्ये भिजल्यानंतर मिळण्याची चाहूल लागते, असं सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. आणि पुढच्या चारोळीमध्ये सह्याद्री कन्या या नावाने मॅडम लिहितात. शीतल शिवराज मालुसरे मॅडमनी महाड रायगड येथून लिहिलंय. मॅडमनी लिहिलंय की आपण पावसात भिजताना सुटत नाही मातीची सय, आपण पावसात भिजताना सुटत नाही मातीची सय, भावनांचा वर्षाव होताना, भावनांचा वर्षाव होताना बिघडत नाही प्रेमाची लय, बिघडत नाही प्रेमाची लय. तर भावनांचा वर्षाव आणि पावसातलं भिजणं याला अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं. पुढच्या चारोळीमध्ये श्री मंगेश गंगाधर सावंत सरांनी पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिलंय. सर लिहितायत की या निसर्गाच्या सानिध्यात तू मी, या निसर्गाच्या सानिध्यात तू मी आणि सोबतीला पाऊस असावा, पावसाच्या प्रत्येक थेंबात सखे तुझाच चेहरा मला दिसावा, या निसर्गाच्या सानिध्यात तू मी आणि सोबतीला पाऊस असावा, पावसाच्या प्रत्येक थेंबात सखे तुझाच चेहरा मला दिसावा, तुझाच चेहरा मला दिसावा. वा, तर तू मी आणि पाऊस आणि त्या पावसाच्या थेंबामध्ये, प्रत्येक थेंबामध्ये तुझा चेहरा दिसावा. तर आपल्या सखीप्रती खूप अप्रतिम सुंदर असे भाव सरांच्या चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये प्रज्ञा सौदत्ती मॅडम यांनी गोरेगाव रायगड येथून लिहिलंय. मॅडमने लिहिलंय की गच्च भरून, गच्च आभाळ भरून यावं, गच्च आभाळ भरून यावं, तू मी आणि रिमझिम पाऊस, गच्च आभाळ भरून यावं, तू मी आणि रिमझिम पाऊस, मनसोक्त चिंबचिंब भिजावं, पूर्ण व्हावी मनाची हौस, पूर्ण व्हावी मनाची हौस. तर आपल्या प्रिय व्यक्तीसोबत पावसामध्ये भिजणं आणि जेव्हा आभाळ भरून येतं, जेव्हा पाऊस येतो आणि त्यामध्ये दोघांचं भिजणं होतं, तो एक अतिशय आठवणीतला सुंदर असा क्षण असतो, नाही का? आणि त्या अनुषंगाने पुढच्या चारोळीमध्ये अपर्णा राजेश परदेशी मॅडम यांनी नाशिक येथून लिहिले. मॅडम लिहितायत बरसत आहेत कविता या शीर्षकाखाली. मॅडमनी लिहिलंय की बरसत आहेत कविता तुझ्या आठवणीत आणि लोक म्हणताय ढगफुटी झाली, बरसत आहेत कविता तुझ्या आठवणीत आणि लोक म्हणताय ढगफुटी झाली, आभाळासोबत रित होतय माझंही मन, आभाळासोबत रित होतय माझंही मन. निदान

मला तरी माझी दया आली, निदान त्याला तरी माझी दया आली। वाह, तर खूप सुंदर असे भाव या सुंदर अशा चारोळीमध्ये होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ शिल्पा बळीराम चिद्रावार मॅडम यांनी बडोदा गुजरात येथून लिहिलंय, स्वच्छंद बरसणारा तो पाऊस आणि त्याच्यासोबत तुझी साथ। स्वच्छंद बरसणारा तो पाऊस आणि त्याच्यासोबत तुझी साथ, शांत होऊन जाई तुझ्या माझ्या मिलनाची आस, शांत होऊन जाई तुझ्या माझ्या मिलनाची आस, मिलनाची आस। तर अप्रतिम सुंदर भाव पावसाबद्दलचे आणि त्याच्याबद्दलचे सुद्धा या रचनेमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये सौ सरोज सुरेश गाजरे मॅडम यांनी भाईंदर येथून लिहिलंय की एका छत्रीत तू आणि मी, एका छत्रीत तू आणि मी खेटून चालता हास्य फवारे, एका छत्रीत तू आणि मी खेटून चालता हास्य फवारे, खट्याळ पाऊस भिजवी अंग, खट्याळ पाऊस भिजवी अंग, गहिरे प्रीत गंधित धुमारे, गहिरे प्रीत गंधित धुमारे। वाह, तर खट्याळ पाऊस जो अंग अंग भिजवतोय आणि प्रीत गंधित गहिरे असे धुमारे या चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेले होते। आणि श्रोते हो, पुढच्या चारोळीमध्ये सौ प्रिया दिलीप बदकी मॅडम यांनी यवतमाळ येथून लिहिलंय, मॅडम लिहितायत की न सांगता खूप काही बोलून जातो, सुक्या मनावर आनंदाचे तुषार उडवतो। वा, खूप काही न सांगता खूप काही बोलून जातो, सुक्या मनावर आनंदाचे तुषार उडवतो, तू मी आणि पाऊस सोबतीला असले की, तू मी आणि पाऊस सोबतीला असले की, सुकलेला संसार ही पुन्हा एकदा भरून येतो, सुकलेला संसार ही पुन्हा एकदा भरून येतो। तर अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते की सुख्या मनावर आनंदाचे तुषार उडवणारा हा पाऊस। आणि पुढच्या चारोळीमध्ये सोनाली सुपेडणेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिलंय, मॅडम लिहितायत की आज भिजुनी घेऊया सजना या पावसाच्या सरींनी, आज भिजुनी घेऊया सजना या पावसाच्या सरींनी, शब्द नको आता कुठले, शब्द नको आता कुठले, मनास बोलू दे नजरेनी, मनास बोलू दे नजरेनी। वाह, तर शब्दाविना मनाचा संवाद त्या पावसात, त्या पावसाच्या सरींनी भिजून, खूप सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये सौ नंदा गायकवाड मॅडम यांनी गिरिजा या नावाने पुणे चिंचवड इथून लिहिले, मॅडम लिहितायत तू मी आणि पाऊस जोडतो विरहात ही मनाचा तारा, तू मी आणि पाऊस जोडतो विरहात ही मनाचा तारा, तन मन भिजते ओढीने तुझ्या जेव्हा कोसळती पाऊस धारा, जेव्हा कोसळती पाऊस धारा। आणि खरंय की विरहामध्ये सुद्धा मनाचा तारा जोडणारा हा पाऊस मॅडमच्या या चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेला होता। पुढच्या चारोळीमध्ये श्री प्रमोद सावरकर सरांनी प्रवासी या नावाने लिहिलंय, बोरगाव रेमंड तालुका सौसर जिल्हा पांडुर्णा मध्य प्रदेश येथून, आणि सर लिहितायत की पाऊस फक्त पाणी नव्हता तुझ्या स्पर्शाचा भास होता, प्रत्येक थेंबात दडलेला एक न बोललेला श्वास होता। वाह, पाऊस फक्त पाणी नव्हता तुझ्या स्पर्शाचा भास होता, प्रत्येक थेंबात दडलेला एक न बोललेला श्वास होता, आठवणींच्या ओल्या वाटेवर काळही थपकून राहिला, आठवणींच्या ओल्या वाटेवर काळही थपकून राहिला, तू मी आणि पाऊस हाच प्रेमाचा सुवास होता, हाच प्रेमाचा सुवास होता। वाह वाह, तर प्रत्येक थेंबात दडलेला एक न बोललेला श्वास होता, आणि पाऊस फक्त पाणी नाही तर तुझ्या स्पर्शाचा भास होता, तर पाऊस म्हणजे तिच्या स्पर्शाचा भास, पाऊस म्हणजे प्रत्येक थेंबात न बोललेला श्वास। अप्रतिम असे भाव या चारोळीमध्ये होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये शोभा वेले मॅडम यांनी आर्यनगर नागपूर येथून लिहिले, शोभा वेले मॅडम लिहितायत आर्यनगर नागपूर येथून, तुझ्या बाहुपाशात असताना सख्या सारे सुख ओसंडून वाहत असते, तुझ्या बाहुपाशात असताना सख्या सारे सुख ओसंडून वाहत असते, तू मी आणि पाऊस सुद्धा आपल्या, तू मी आणि पाऊस सुद्धा आपल्या, प्रीतमय मधाळ विश्वात रममान होतो, प्रीतमय मधाळ विश्वात रममान होतो। तर तुझ्या

हृदयात बरसत राहील तर हृदयातला बरसणारा पाऊस मॅडमच्या चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेला होता. पुढच्या रचनेमध्ये सुरेश अनंत तारेसर लिहितायत छत्रपती संभाजीनगर येथून. सुरेश अनंत तारेसरांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय की पावसाच्या प्रत्येक थेंबात तुझंच प्रतिबिंब दिसत राहिलं. पावसाच्या प्रत्येक थेंबात तुझंच प्रतिबिंब दिसत राहिलं, माझं मन नकळत तुझ्या आठवणीत दिसत राहिलं. वा, माझं मन नकळत तुझ्या आठवणीत दिसत राहिलं. हातात हात नव्हता तरी सोबत असल्याचा भास होता. हातात हात नव्हता तरी सोबत असल्याचा भास होता, कारण तू, मी आणि पाऊस एवढंच आयुष्यभर पुरेसं होतं. एवढंच आयुष्यभर पुरेसं होतं. तर खूप अप्रतिम सुंदर असे आठवणींचे भाव, पावसासोबतच्या आठवणींचे भाव सरांच्या या चारोळीमध्ये होते. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. आजच्या शो मधल्या पुढच्या चारोळीमध्ये चौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम लिहित आहेत चिंचवड पुणे वाल्हेकरवाडी येथून. तू, मी आणि पाऊस छत्री गेली उडून. तू, मी आणि पाऊस छत्री गेली उडून. तुझे रूप सौंदर्य उजळले पावसात भिजून. तुझे रूप सौंदर्य उजळले पावसात भिजून. वाह, तर खूप अप्रतिम पावसाबद्दलचे भाव आणि पावसामुळे जे तिचं सौंदर्य आहे ते पावसात भिजल्यामुळं उजळले असे भाव या चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये स्वप्न झुला या नावाने त्र्यंबक शेनितकर सरांनी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथून लिहिलंय. सर लिहितायत की तू, मी आणि पाऊस त्यात अंगाला झोंबणारा मस्त गार वारा. तू, मी आणि पाऊस त्यात अंगाला झोंबणारा मस्त गार वारा. ढगांचा गडगडाट आणि अंगावर पडणाऱ्या जोरदार गारा. वा, त्यात अंगाला झोंबणारा मस्त गार वारा. ढगांचा कडकडाट आणि अंगावर पडणाऱ्या जोरदार गारा. हातात हात घेऊन बघत उभे कोसळणाऱ्या धारा. हातात हात घेऊन बघत उभे कोसळणाऱ्या धारा. तू, मी आणि पाऊस. वा, खरंच ही एक सुंदर असा रोमॅन्टिक क्षण सरांनी शब्दबद्ध केलेला होता. पुढच्या चारोळीमध्ये मोसमी वारे या शीर्षकाखाली निसर्गकवी या नावाने श्री किशोर कुमार मलेवार सरांनी गोंदिया येथून लिहिलंय. सर लिहितायत की कसा निर्माण झाला पाणी, पाण्यामुळे जीव जगे सारे. कसा निर्माण झाला पाणी, पाण्यामुळे जीव जगे सारे. प्राणी पक्षी जीव जगण्यास वृक्ष बोलवी मोसमी वारे. वृक्ष बोलवी मोसमी वारे. आणि आपल्याला माहित आहे की मोसमी वाऱ्यामुळे पाऊस येतो. पावसामुळे सारे जीव जगतात. खूप सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये नामदेव तुकाराम पाटील सरांनी सरोळी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथून लिहिलंय. सर लिहिताय तू, मी आणि पाऊस ओल्या मातीचा दरवळतो गंध. तू, मी आणि पाऊस ओल्या मातीचा दरवळतो गंध. तुझ्या आणि माझ्या प्रीतीचे जुळले अनोखे बंध. तुझ्या माझ्या प्रीतीचे, तुझ्या आणि माझ्या प्रीतीचे जुळले अनोखे बंध. तर ओल्या मातीचा गंध दरवळल्यानंतर तुझ्या माझ्या प्रीतीचे अनोखे असे बंध जुळलेले आहेत. हे भाव सरांच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये होते श्रोते हो. आणि श्रोते हो, आजच्या शो मधल्या पुढच्या चारोळीकडे वळूया. कमलाकर दिवाकर सर लिहित आहेत पुणे येथून. सरांनी लिहिलंय की भिजले सर्वांग तुझे बघ पावसाने, चिकटली वस्त्रे अंगावरच पाण्याने. खुलून दिसे सौष्ठव तुझे ओल्याने, नहालीस आज आगळ्या सौंदर्याने. पाहतच राहिलो मी तुझला वारंवार, वाटे पिऊन घ्यावे सौंदर्य डोळाभर. ओलेतीच दिसते तू स्वरूप सुंदर, भासे मज शिल्पकाराचा आयुष्कार. शिल्पकाराचा आयुष्कार. वा, तर शिल्पकाराचा आयुष्कार जणू तो आहे त्या पावसात भिजल्यानंतर असे भाव सरांच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये होते. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात. तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. हा खेळ शब्दांचा या शो मध्ये. भेटूया छोट्याशा विश्राम.

0: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं। एकता की डोर में सबको बांधता पुणे की आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: वेलकम बैक स्मोकिंग हो। मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की ती मी नी पाऊस यांचे आहे एक गुज, ती मी आणि पाऊस यांचे आहे एक गुज। आमचा वाद मिटेपर्यंत तो सोबत करतो रोज, आमचा वाद मिटेपर्यंत तो सोबत करतो रोज। तर ही माझी एक चारोळी होती श्रोते हो, आणि मी माझ्या चारोळीनंतर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या चारोळीकडे वळूया, जी आपल्याला पाठवलेली आहे विक्रम राजवर्धन सरांनी गगन बावडा कोल्हापूर येथून। सर लिहितायत की तू असताना नको यावा पाऊस, तूच असावीस चिंब होण्यासाठी। तू असताना नको यावा पाऊस, तूच असावीस चिंब होण्यासाठी। तू नसताना खूप बरसावा पाऊस, तू नसताना खूप बरसावा पाऊस, आतला पाऊस लपवण्यासाठी, आतला पाऊस लपवण्यासाठी। वा, तर तू नसताना पाऊस बरसला पाहिजे, कारण आतला पाऊस त्यामुळं लपवता येईल। खूप अप्रतिम धैर्य असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। पुढच्या चारोळीमध्ये ज्योतिबा पाटील सरांनी किटवाड तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथून लिहिलंय, आणि सर लिहितायत तू मी आणि पाऊस कधी काळवेळ मानत नसतो, तू मी आणि पाऊस कधी काळवेळ मानत नसतो, प्रेमाच्या रिमझिम सरीत अंतकरणी भिजत राहतो, अंतकरणी भिजत राहतो। वा, तर प्रेमाच्या रिमझिम सरींमध्ये अंतकरणामधला पाऊस सरांनी शब्दबद्ध केलेला होता। सुंदर अशी ही चारोळी होती। पुढच्या चारोळीमध्ये नवसाहित्यिक या नावाने सर लिहितात श्री श्रीकांत मशीर भाटे सरांनी तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथून लिहिलंय। सर लिहितायत की तू मी आणि पाऊस तिघे जमलो एकांती, तू मी आणि पाऊस तिघे जमलो एकांती।

एकमेका मिठीत घेऊ सभोवती सृष्टी कांती सभोवती सृष्टी कांती। वा, तर जेव्हा आपण तिघ असू तेव्हा एकमेकांना मिठीत घेऊया, तर खूप सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते श्रोते हो। यासोबतच पुढच्या चारोळीकडे वळूया आणि ज्यामध्ये संयोगिता राजेश मापारी मॅडम लिहित आहेत तामजाई नगर सातारा येथून। मॅडमनी लिहिलंय की तू मी आणि पाऊस एक संस्मरणीय आठवण, सहजीवनाच्या अध्यायातील एक आल्हाददायक साठवण। तू मी आणि पाऊस एक संस्मरणीय आठवण, सहजीवनाच्या अध्यायातील एक आल्हाददायक साठवण। आल्हाददायक साठवण अगदी मोजक्या शब्दामध्ये तू मी आणि पाऊस या तीन शब्दांना, या तीन प्रसंगांना आणि या तीन शब्दांमधल्या भावभावनांना अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं की सहजीवनाच्या अध्यायातील एक आल्हाददायक अशी साठवण आहे। आणि पुढच्या चारोळीमध्ये पल्लवी जाधव दोडके मॅडम यांनी परभणी येथून लिहिलंय। मॅडम लिहितायत की उभा होतो पावसात तेव्हा तू मला दिसली, उभा होतो पावसात तेव्हा तू मला दिसली, थोडी लाजरी हसरी मला अप्सरा भासली, थोडी लाजरी हसरी मला अप्सरा भासली। वा, तर मी पावसात उभा होतो तेव्हा नेमकी तू मला दिसलीस आणि तू लाजरी होती, तू हसरी होती आणि जणू अप्सराच भासली। खूप अप्रतिम भाव होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम लिहित आहेत अहिल्यानगर येथून। सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम यांनी अहिल्यानगर येथून लिहिलंय, आजही आठवतो क्षण तो मला प्रेमाचा, आजही आठवतो क्षण तो मला प्रेमाचा, हाती हात घेऊन तू मी आणि ऋतू होता पावसाचा, हाती हात घेऊन तू मी आणि ऋतू होता पावसाचा। वा, तर तो प्रेमाचा क्षण ज्यामध्ये हाती हात होता आणि पावसाचा ऋतू होता, सोबत तू आणि मी होतो, सुंदर असं शब्दांकन होतं पुढच्या चारोळीमध्ये। जगन्नाथ रंगनाथ जाधव सर लिहित आहेत येसगाव तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून। तू मी आणि पाऊस शब्द सारे भिजले, नजरेतल्या प्रेमाचे गुपित अलगट उरलेले, तू मी आणि पाऊस शब्द सारे भिजले, नजरेतल्या प्रेमाचे गुपित अलगट उरलेले, हातात तुझा हात थेंबांचे झाले गाणे। क्या बात है, हातात तुझा हात थेंबांचे झाले गाणे, ओल्या त्या वाटेवर फुलले प्रेम दिवाणे, ओल्या त्या वाटेवर फुलले प्रेम दिवाणे। अप्रतिम सुंदर शब्दांकन पावसाबद्दल, तू मी आणि पाऊस असल्यानंतर सारे शब्द भिजून गेले, सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये सौ सुनंदा दत्तात्रेय पूर्णपात्रे मॅडम यांनी पुणे येथून लिहिले। मॅडम लिहितायत सजा या शीर्षकाखाली मॅडम लिहितायत की तू आणि मी पावसासाठी आतूर, हाक ऐकली वरुण राजा, एवढा परसला धुवाधार दिली पशु पक्षी मानव सजा, तू आणि मी पावसासाठी आतूर, हाक ऐकली वरुण राजा, एवढा परसला धुवाधार दिली पशु पक्षी मानव सजा। तर पावसाला आळवणी केल्यानंतर तो आला पण एवढा बरसला की जणू पशु पक्षी मानवाला सजाच दिली, तर सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। पुढच्या चारोळीमध्ये हर्षा भुरे मॅडम लिहित आहेत भंडारा येथून। मॅडमनी लिहिलंय चिंब होऊ रिमझिम पावसात या शीर्षकाखाली की चिंब होऊ रिमझिम पावसात गाऊ प्रीतीची मंजूळ गोड गाणी, चिंब होऊ रिमझिम पावसात गाऊ प्रीतीची मंजूळ गोड गाणी, काळजात उठतो मोर पिसारा, काळजात उठतो मोर पिसारा, बेधुंद नाचू जोडीने राजा राणी, बेधुंद नाचू जोडीने राजा राणी। वा, तर पावसामध्ये चिंब होऊन जाऊया आणि प्रीतीची मंजूळ गोड गाणी गाऊया, असे भाव या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये मानसी जामसंडेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिले प्रीत सरी या शीर्षकाखाली। मॅडम लिहित आहेत की तू मी आणि पाऊस एका छत्रीत दोघ आपण, तू मी आणि पाऊस एका छत्रीत दोघ आपण, धुंद बेधुंद मृदगंधातून, वा, धुंद बेधुंद मृदगंधातून अंतरी प्रीत सरींचे शिंपण, अंतरी प्रीत सरींचे शिंपण। वा, तर धुंद बेधुंद मृदगंधातून अंतरामध्ये प्रीत सरींचं शिंपण।

पण झालेलं आहे असं या अप्रतिम अशा चारोळीमध्ये लिहिलेलं होतं. आणि पुढच्या चारोळीमध्ये सचिन कमल गणपतराव मुळे सरांनी परभणी येथून लिहिलंय. सर लिहितायत की गडगडले आकाश तू मी आणि पाऊस, सर प्रत्येक आठवणींना स्पर्शून गेली. गडगडले आकाश तू मी आणि पाऊस, सर प्रत्येक आठवणींना स्पर्शून गेली. हातात तुझा हात अन वेळ थांबून राहिली. हातात तुझा हात अन वेळ थांबून राहिली. प्रेमाची ऋतूच जणू अलगद फुलून आली. प्रेमाची ऋतूच जणू अलगद फुलून आली. जेव्हा तुझा हातामध्ये हात आला तेव्हा जणू काही वेळ थांबून राहिली. प्रत्येक सर ही आठवणींना स्पर्शून गेली. तर आठवणींना स्पर्शून जाणारी ती पावसाची सर सरांनी शब्दबद्ध केलेली होती. पुढच्या चारोळीमध्ये सौ कविता पाचंग्रे मॅडम लिहित आहेत शिरूर जिल्हा पुणे इथून. मॅडमनी लिहिलंय की तू मी आणि पावसाची रिमझिम जणू शोधत होती किनारा. तू मी आणि पावसाची रिमझिम जणू शोधत होती किनारा. सखे वाळवंटातल्या होडीला जणू ढकलत होता वारा. सखे वाळवंटातल्या होडीला जणू ढकलत होता वारा. जणू ढकलत होता वारा. वा तर ते दोघे पावसाची रिमझिम आणि किनाऱ्याचा शोध. त्यासोबतच असं वाटत होत की वाळवंटातल्या त्या होडीला वारा ढकलत होता. अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीकडे वळूया. सुलभा सत्तूरवार मॅडम लिहित आहेत पुणे येथून. मॅडमनी लिहिलंय तू नि मी जाऊ वारीला बोलावतो तो श्रीहरी. तू नि मी जाऊ वारीला बोलावतो तो श्रीहरी. पाऊस हा धुवाधार अविरत बरसती सरी. अविरत बरसती सरी तर धुवाधार पावसातल्या अविरत बरसणाऱ्या सरी आणि हरी श्रीहरीचं बोलवणं. वारीला जाऊया. खूप अप्रतिम भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या चारोळीकडे वळूया. मेघा हरभूज मॅडम यांनी सिंहगड रोड पुणे इथून लिहिलंय. मॅडम लिहितायत तू मी अन पाऊस समीकरण जुळलेले असते. तू मी अन पाऊस समीकरण जुळलेले असते. त्याच्या बेधुंद बरसण्याने वेडे मन एकांतात फसते. त्याच्या बेधुंद बरसण्याने वेडे मन एकमेकांत फसते. आणि खरंय की पाऊस आला की वेडे मन एकमेकांमध्ये फसून जाते. कारण त्यांच्या तिघांचं समीकरण जुळलेलं असतं. अप्रतिम शब्दांकन होतं. पुढच्या चारोळीमध्ये उपेंद्र रोहनकर सरांनी गडचिरोली येथून लिहिले. सर लिहितायत की हवे सोबतीला तू मी आणि पाऊस अंग अंग भिजून तू ओली चिंब व्हावीस. हवे सोबतीला तू मी आणि पाऊस अंग अंग भिजून तू ओली चिंब व्हावीस. असावा हात तुझा माझ्या हातात. असावा हात तुझा माझ्या हातात. आणि प्रेमगीत म्हणत मला आठवावीस. आणि प्रेमगीत म्हणत मला आठवावीस. वाह तर तुझा हात माझ्या हाती आता असावा. तू प्रेम गीत म्हणत मलाच आठवावीस. खूप अप्रतिम भाव होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये अंजना कर्णिक मॅडम लिहित आहेत माटुंगा मुंबई येथून. मॅडमनी लिहिलंय तन्मय ओले चिंब आपण या ओल्या राणी. ओले चिंब आपण या ओल्या राणी. झरझर पाऊस धारा अधिक बिलकती. अन ओठांवर आली प्रीतीची गाणी. राणी बघ हे मयूरही धुंद थिरकती. अन ओठांवर आली प्रीतीची गाणी. राणी बघ हे मयूरही धुंद थिरकती. मयूरही धुंद थिरकती. वाह तर ओठांवर आलेली प्रीतीची गाणी आणि मयुरांचं थिरकणं मॅडमच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेलं होतं. आणि पुढच्या चारोळीमध्ये ज्योती राखुंडे मॅडम यांनी दक्षिण खारघर नवी मुंबई येथून लिहिलंय. मॅडम लिहितायत की तू आणि पाऊस तुमचा काहीच नेम नाही. तू आणि पाऊस तुमचा काही नेम नाही. कधी रिमझिम पावसाची सर तर कधी मुसळधार बरसशील. हे काहीच सांगता येत नाही. तर कधी मुसळधार बरसशील हे काहीच सांगता येत नाही. वा तर पाऊस आणि तो या दोघांची तुलना करताना ते दोघे कधी बरसतील हे सांगता येत नाही अशी शब्दरचना या चारोळीमध्ये होती. पुढच्या चारोळीमध्ये सुरूच्या बाणात या शीर्षकाखाली श्री गणेश गजानन केने सरांनी मुक्काम गोरसई पोस्ट वडपे तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून लिहिले. सर लिहित आहेत की चल सखे जाऊ सुरूच्या बाणात. चल सखे जाऊ सुरूच्या बाणात. सुरू झालाय

रिमझिम पाऊस वा मनसोक्त भिजून लुटू आनंद तिथे असू फक्त तू मी आणि पाऊस असू फक्त तू मी आणि पाऊस। तर सुरूच्या बनात जाऊया आणि त्या ठिकाणी रिमझिम पावसामध्ये भिजूया असं अप्रतिम असं शब्दांकन या चारोळीमध्ये आणि पुढच्या चारोळीमध्ये सौमनीषा दिवाकर मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय। सौमनीषा दिवाकर मॅडम लिहित आहेत पुणे येथून। हिरव्या गार पानांवर पाऊस बरसला जणू मोत्यासारख्या टपोऱ्या थेंबांनी साज चढवला। हिरव्या गार पानांवर पाऊस बरसला जणू मोत्यासारख्या टपोऱ्या थेंबांनी साज चढविला। दाटलेल्या मेघांनी पावसाच्या रूपाने पुरवली आसमंताची हौस। दाटलेल्या मेघांनी पावसाच्या रूपाने पुरवली आसमंताची हौस। ओले त्या क्षणांची जणू साक्षी आपण। ओले त्या क्षणांचे जणू साक्षी आपण तू मी आणि पाऊस तू मी आणि पाऊस। वा तर निसर्गाचं मनोहारी रूप जे सजतं जे निखरतं पावसाच्या येण्याने आणि त्याला त्या ओल्या क्षणांची आपण साक्षी आहोत या अनुषंगानाची मॅडमची ही अप्रतिम शब्दांकन असलेली सुंदर अशी चारोळी होती। आणि पुढच्या चारोळीमध्ये कुमारी प्रियंका जगझाप मॅडम यांनी सोलापूर येथून लिहिले। मॅडम लिहित आहे की रिमझिम पडणाऱ्या या पावसात मनसोक्त दोघेही भिजूया। तू आणि मी एकत्र येऊन सखे आयुष्य आपले जगूया। रिमझिम पडणाऱ्या या पावसात मनसोक्त दोघेही भिजूया। तू आणि मी एकत्र येऊन सखे आयुष्य आपले जगूया। आयुष्य आपले जगूया। वाह तर दोघे मिळून भिजू आणि दोघे मिळून एकत्र आपले आयुष्य जगू या रिमझिम पावसात सुंदर असं शब्दांकन होतं। पुढच्या चारोळीमध्ये विद्या कुंभार मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिलंय। वचन शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की बरसणाऱ्या पावसामध्ये धरला तू माझा हात। बरसणाऱ्या पावसामध्ये धरला तू माझा हात दिले एक वचन मला देण्याची आयुष्यभर साथ। दिले एक वचन मला देण्याची आयुष्यभर साथ। आयुष्यभर साथ वा तर पावसामध्ये हात धरला आणि पावसामध्ये आयुष्यभर साथ देण्याचे वचन दिले अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये वैजयंती विकास गहुकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिले। मॅडम लिहित आहेत की रिमझिम बरसणाऱ्या या पावसात हात तुझा माझ्या हातात असावा। रिमझिम बरसणाऱ्या या पावसात हात तुझा माझ्या हातात असावा। तू मी आणि हा गारवा। तू मी आणि हा गारवा क्षणतो तिथेच थिजून जावा। क्षणतो तिथेच थिजून जावा। तो क्षण जो संपूच नाही असं वाटावं तो क्षण त्या रिमझिम बरसणाऱ्या पावसातला ज्यामध्ये तुझा हात माझ्या हातामध्ये असावा। खूप अप्रतिम प्रेमभाव पावसातले प्रेमभाव मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेले होते। श्रोते हो आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत। आनंदी रहा आनंद लुटा। भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर।

0: रिश्तों में सरलता और प्यार बनाए रखने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: अगर आप गुस्सा नहीं करेंगे जब किसी ने इस तरह से गलती की है, तब वो सच बोलेंगे। हम झूठ तभी बोलते हैं जब हमें सच बोलने का डर है, और डर ये है कि सच बोलेंगे तो कोई एक्शन लिया जाएगा। इफ आई एम श्योर अबाउट दिस कि मुझे डांट नहीं पड़ेगी, मैं आपको सच बता दूंगी। लेकिन इफ आई एम श्योर अबाउट दिस कि आपको सच बताने के बाद मुझे डांट पड़ेगी, तो इजियर चॉइस फॉर मी इज झूठ बोलो और निकल जाओ। सो इट्स ऑल अबाउट आई नो व्हाट योर रिस्पॉन्स इज गोइंग टू बी। ट्रस्ट आ जाता है ना उसमें, आपको पता है कि दूसरा आपको समझेगा कि आपने जो गलती की, नेवर माइंड, ही विल एक्सेप्ट यू, आप सच बोलेंगे। देयर इज नो रीजन, कोई झूठ नहीं बोलना चाहता क्योंकि खुद को बहुत गिल्टी लगता है उसके बाद।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रोते हो, मी माझ्या एका चारोळी मध्ये लिहिलेलंय की नभात दाटून येतात मेघ, फक्त कोसळण्याचा असतो अवकाश। नभात दाटून येतात मेघ, कोसळण्याचा फक्त कोसळण्याचा असतो अवकाश। पाऊस आला की तू येशील एवढीच असते या मनाला आस। पाऊस आला की तू येशील एवढीच असते या मनाला आस, या मनाला आस। तर ही माझी एक चारोळी होती श्रोते हो, आणि यासोबतच आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढील रचनांकडे वळतोय। श्रोते हो, आपल्याला आजच्या शो साठी भारतीय कोल्हापूर मंच या समूहातर्फे काही रचना आलेल्या आहेत, त्यांचं सादरीकरण आपण करणार आहोत। आणि या भारतीय कोल्हापूर मंच व्हॉट्सअप ग्रुपतर्फे आलेल्या रचनांमधील पहिल्या रचनेकडे वळतोय, ज्यामध्ये स्वप्न गाव या शीर्षकाखाली सौ रोहिणी अमोल पराडकर मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिलंय। तू मी आणि पाऊस नाते तसे रोमॅन्टिक हळवे, तू मी आणि पाऊस नाते तसे रोमॅन्टिक हळवे, एका छत्रीत दोघे आपण स्वरांमध्ये गुंतता जावे स्वप्नांच्या गावे, स्वरांमध्ये गुंतता जावे स्वप्नांच्या गावे। तर आपलं जे नातं आहे तू मी आणि पावसाचं, तर ते हळवं आणि रोमॅन्टिक असं नातं आहे, आणि स्वप्नांच्या गावामध्ये जाण्यासारखं ते वातावरण असतं। त्या अनुषंगाचे भाव या चारोळीमध्ये होते, आणि पुढच्या चारोळीमध्ये चिंब पाऊसधार या शीर्षकाखाली किरकणी या नावाने ज्योती सूर्यवंशी मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलंय। मॅडम लिहितायत की तो मी आणि पाऊस रिमझिम वाहती धारा, तो मी आणि पाऊस रिमझिम वाहती धारा, चिंब पाऊसधार संतत झोंबे थंडगार वारा, चिंब पाऊसधार संतत झोंबे थंडगार वारा, थंडगार वारा। तर पावसाच्या रिमझिम धारांना आणि वाहणाऱ्या थंडगार वाऱ्याला मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं। पुढच्या चारोळीमध्ये विद्या प्रधान मॅडम लिहितात ठाणे येथून, घट्ट नाते या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की तो मी

पाऊस आमचे घट्ट नाते, तो मी आणि पाऊस आमचे घट्ट नाते, प्रेमात गुंफलेले आनंदे गीत गाते, प्रेमात गुंफलेले आनंदे गीत गाते। तर सुंदर असे भाव पावसाबद्दलचे, त्याच्याबद्दलचे आणि नात्यांबद्दलचे मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते पुढच्या चारोळीमध्ये। जन्मभूमी या शीर्षकाखाली विजया रमेश सोनी मॅडम लिहितायत अमेरिका डॅलास येथून, आणि मॅडमनी लिहिलंय की तो मी आणि पाऊस बळीराजाला करू वंदन, तो मी आणि पाऊस बळीराजाला करू वंदन, काळ्या आईच्या कुशीत जन्मभूमी मज वाटे चंदन, जन्मभूमी मज वाटे चंदन। क्या बात आहे। तर जन्मभूमी या शीर्षकाखाली अमेरिका येथून पाठवलेली विजया रमेश सोनी मॅडम यांची डॅलास अमेरिका येथून पाठवलेली ही अप्रतिम रचना होती की काळ्या आईच्या कुशीत जन्मभूमी ही चंदनासारखी मज वाटते। प्रति मातृभूमी बद्दलचे भाव व्यक्त करणारी, बळीराजा बद्दलचे भाव व्यक्त करणारी ही रचना होती पुढच्या चारोळीमध्ये। सौरेखा पौडवाल मॅडम यांनी गोवा येथून लिहिले, मॅडम लिहितायत की तो मी आणि पाऊस एकमेकां वाचून करमेना, तो मी आणि पाऊस एकमेकां वाचून करमेना, पाऊस नाही आला तर मनाची कळी उमलेना, पाऊस नाही आला तर मनाची कळी उमलेना। तर सुंदर असे भाव पावसाबद्दलचे होते आणि पावसाशिवाय करमत नाही असे अप्रतिम शब्दांकन या रचनेमध्ये होते पुढच्या एका छत्रीचा कोपरा या शीर्षकाखाली। माधव लाईदवार सर लिहितायत अंबाजोगाई येथून, सरांनी लिहिलंय रिमझिम धून गातो तो जवळ भिजतो। क्या बात आहे। रिमझिम धून गातो तो जवळ भिजतो, एका छत्रीत दोघे नाते हळू फुलतो, नाते हळू फुलतो। तर सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते पुढच्या चारोळीमध्ये। सौ प्रतिभा प्रशांत पांडे मॅडम यांनी नांदेड येथून लिहिले, मॅडम लिहितायत की तो मी आणि पाऊस शब्द सारे हरवले, डोळ्यांनीच बोलताना मनामनात साठवले, डोळ्यांनीच बोलताना मनामनात साठवले। जेव्हा ते तिघे असतात तेव्हा शब्द हरवून जातात आणि डोळे बोलतात आणि ते मनामध्ये साठवलं जातं। तर अप्रतिम भाव पावसातले मॅडमच्या चारोळीमध्ये होते आणि पुढच्या चारोळीमध्ये इंदू खरात मॅडम लिहित आहेत कल्याण येथून। इंदू खरात मॅडम यांनी कल्याण येथून लिहिलंय तो मी आणि पाऊस बहरलो थंडगार वाऱ्यात, तो मी आणि पाऊस बहरलो थंडगार वाऱ्यात, धुवाधार कोसळणाऱ्या पावसात क्षण मोत्याचे आले जीवनात, धुवाधार कोसळणाऱ्या पावसात क्षण मोत्याचे आले जीवनात। तर धुवाधार कोसळणाऱ्या पावसांमुळे मोत्याचे जीवनात आलेले क्षण या चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेले होते स्वप्न शीर्षकाखाली पुढच्या चारोळीमध्ये। सौ शैलजा देवधर मॅडम लिहितायत पुणे येथून, मॅडमनी लिहिलंय की स्वप्न पूर्ण फुलण्याचे तो मी आणि पाऊस, स्वप्न पूर्ण फुलण्याचे तो मी आणि पाऊस, गुंतले हात हातात नको कधी दूर जाऊस, नको कधी दूर जाऊस। वा, तर फुलण्याचं स्वप्न आणि हातात गुंतलेले हात, तू मी आणि तो पाऊस, अप्रतिम शब्दांकन या चारोळीमध्ये होतं पुढच्या चारोळीमध्ये। सौ विना मुळे मॅडम लिहितायत की ढग आले दाटून सोबतीला भिजली, ढग आले दाटून सोबतीला भिजली, तू मी आणि पाऊस, किती खुशी सजली, किती खुशी सजली। तर त्या पावसातला तिघे जण असल्यानंतरचा आनंद मॅडमनी या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेला होता आणि पुढच्या चारोळीमध्ये। सौ सारिका सुशांत जिंतूरकर मॅडम लिहितायत बुलढाणा येथून, मॅडमनी लिहिलंय तू मी आणि पाऊस एकजीव झालो असे, तू मी आणि पाऊस एकजीव झालो असे, ओघळून रोमा रोमी नाते थेंब पानाचे जसे, नाते थेंब पानाचे जसे। वा, तर तिघे असे जणू काही एकजीव झालेलो आहोत, रोम रोमी ओघळून झालेलो आहोत की थेंब आणि पानाचं जणू काही नातं असतं। तर अप्रतिम भाव होते पुढच्या चारोळीमध्ये। सौ किरण कविता किरण वालावलकर मॅडम लिहिताय दावणगिरी कर्नाटक येथून, आणि मॅडमनी लिहिलंय किती वेडावतो मनाला तू तो मी आणि पाऊस, किती वेडावतो मनाला तो मी आणि पाऊस, गंधाळून श्वास चिंब नको तू रे दूर जाऊस, गंधाळून श्वास चिंब नको तू रे दूर जाऊस। तर

ढाळलेला चिंब श्वास मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदराच्या चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेला होता. पुढच्या चारोळीमध्ये प्रदीप राजाराम सोनार सरांनी बदलापूर येथून लिहिले. सरलीताई, पाऊस चालू होता रिमझिम, मी माझा मित्रा आणि छोटी छत्री. पाऊस चालू होता रिमझिम, मी मित्र भिजलो कारण छोटी छत्री. पाऊस चालू होता रिमझिम, मी माझा मित्रा आणि छोटी छत्री. पाऊस चालू होता रिमझिम, मी मित्र भिजलो कारण छोटी छत्री. तर पावसातलं भिजणं सरांनी शब्दबद्ध केलेलं होतं आणि अबोल प्रेम शीर्षकाखाली आरती मुकुंद महेकर मॅडम लिहित आहेत पुणे इथून. आरती मुकुंद महेकर मॅडम यांनी पुणे इथून लिहिले. तो मी आणि पाऊस एकाच विचाराने भारलेले. तो मी आणि पाऊस एकाच विचाराने भारलेले. मुग्ध अबोल प्रेम भावना रोमरोमात भिनलेले. मुग्ध अबोल प्रेम भावना रोमरोमात भिनलेले. रोमरोमात भिनलेले. वा, तर मुग्ध अबोल प्रेम भावना व्यक्त करणारी आणि तो मी आणि पाऊस जे एकाच विचाराने भारलेले होतो या अनुषंगानेची मॅडमची ही सुंदर अप्रतिम चारोळी. आणि पुढच्या चारोळीमध्ये कुमारी सोनम मंगला महेश सावंत मॅडम लिहित आहेत फोंडा गोवा इथून. आणि मॅडमनी लिहिलंय की तो मी आणि पाऊस वातावरण असते सुखाचे. तो मी आणि पाऊस वातावरण असते सुखाचे. फुलले आमच्या नात्याला अंकुर खरोखर प्रेमाचे. फुलले आमच्या नात्याला अंकुर खरोखर प्रेमाचे. तर अमूच्या नात्याला फुललेले अंकुर खरोखर प्रेमाचे शब्दबद्ध मॅडमनी केलेले होते की जेव्हा तो मी आणि पाऊस असतो तेव्हा सुखाचं असं वातावरण असतं. अप्रतिम शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. पुढच्या चारोळीमध्ये मनोहर राठोड सरांनी पुसद जिल्हा यवतमाळीतून लिहिलंय. तर लिहितायत की कोरडे मन इतरांचे भिजवण्याची हौस पर सुखी सुखी मानतो ती मी आणि पाऊस. कोरडे मन इतरांचे भिजवण्याची हौस पर सुखी सुख मानतो ती मी आणि पाऊस. आणि खरं आहे की इतरांचं कोरडं मन भिजवण्याची बऱ्याच जणांना हौस असते आणि इतरांच्या सुखामध्ये सुख मान बरेच जण मानतात कारण त्यांना इतरांना चिंब करणं आवडतं नाही का. खूप सुंदर भाव होते सरांच्या चारोळीमध्ये. पुढच्या चारोळीमध्ये नागनाथ कलवले सरलीत लातूर येथून सरांनी लिहिलंय की तो मी आणि पाऊस आम्ही तिघेच नदी काठी. तो मी आणि पाऊस आम्ही तिघेच नदी काठी. संत नदी खळखळ वाहती तिथंच बांधल्या रेशीम गाठी. क्या बात आहे. तो मी आणि पाऊस आम्ही तिघेच नदी काठी. संत नदी खळखळ वाहती तिथेच बांधल्या रेशीम गाठी. तिथेच बांधल्या रेशीम गाठी अप्रतिम. आणि त्या नदी काठी बांधलेल्या रेशीम गाठी सोबतीला तो भेदुंद वरसणारा पाऊस. खूप अप्रतिम भाव सरांचे या चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये मासूम या नावाने माधुरी डिंगणे मंद्रे मॅडम लिहित आहेत. मॅडमनी लिहिलंय की पाऊस पडे धुवाधार प्रेमासाठी तो व्याकुळ. पाऊस पडे धुवाधार प्रेमासाठी तो व्याकुळ. माझे मनी भीम गर्जनात. माझे मनी भीम गर्जनात. आठवांचा चाले धुमाकूळ. आठवांचा चाले धुमाकूळ. वा, तर धुवाधार बरसणारा पाऊस हा प्रेमासाठी व्याकुळ होता आणि मनामध्ये जे आहे ते भीम गर्जना करत आठवांचा धुमाकूळ चालू होता. तर एक आतली अवस्था आणि एक बाहेरची अवस्था या दोन्हींना एकत्रितपणे अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पापण्यातल्या धारा या शीर्षकाखाली सुशीला हेमचंद्र पिंपरीकर मॅडम यांनी लिहिलंय. पापण्यातल्या धारा या शीर्षकाखाली की तो मी आणि पाऊस भिजलो होतो एकत्र. तो मी आणि पाऊस भिजलो होतो एकत्र. आता भिजते एकाकी. आता भिजते एकाकी सुरू पापणी धारा सत्र. सुरू पापणी धारा सत्र. तर अतिशय गहिर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं की एक ते भिजणं ज्यावेळी तो सोबत होता आणि एकांतातलं भिजणं ज्यामध्ये पापणी धारांचं सत्र आहे. सुंदर असं शब्दांकन होतं. पुढच्या चारोळीमध्ये झुळूक या शीर्षकाखाली सुरेश भडके सर लिहित आहेत नाशिक येथून. सरांनी लिहिलंय की मंद झुळूक.
वाऱ्याची आणि सरी पावसाच्या अंगावर झेलते. मंद झुळूक वाऱ्याची आणि सरी पावसाच्या अंगावर झेलते. तो मी आणि पाऊस कसे आनंदाने झेलत डोलते, आनंदाने झेलत डोलते. तर अंगावर कोसळणाऱ्या पावसाच्या सरी आणि त्यामुळे झालेला आनंद सरांनी शब्दबद्ध केलेला होता. पुढच्या चारोळीमध्ये तिलोत्तमा साळवी मॅडम लिहित आहेत ठाणे पश्चिमेतून. मॅडमने लिहिलंय की रिमझिम पाऊस धारा ओले चिंब आस म्हणत सारा. रिमझिम पाऊस धारा ओले चिंब आस म्हणत सारा. तो आणि मी एका छत्रीत स्पर्श सुख ते रोमांचित, स्पर्श सुख ते रोमांचित. तर ओला चिंब झालेला तो आस म्हणत, रिमझिम पाऊस धारा एकच छत्री आणि तो रोमांचित स्पर्श. याला मॅडमनी अप्रतिमरित्या सुंदररित्या शब्दबद्ध केलेलं होतं. पुढच्या चारोळीमध्ये सागर प्रमिला सुरेश ब्राह्मणे मॅडम लिहित आहेत भोपाळ येथून. आणि मॅडमनी लिहिलंय की तो मी आणि पाऊस गप्पा मारतोय रातभर, तो सांगतो ढगांची गोष्ट, मी सांगतो मनाची. क्या बात, क्या बात, वाह. की तो मी आणि पाऊस गप्पा मारतोय रातभर, तो सांगतो ढगांची गोष्ट, मी सांगतो मनाची. तर पावसाशी मारलेल्या गप्पांना मॅडमनी शब्दबद्ध केलेलं आहे की तो ढगांची गोष्ट सांगतोय, मी मनाची सांगतोय. खूप अप्रतिम भाव या सुंदर अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या चारोळीकडे वळूया ज्यामध्ये प्रांजली चौधरी मॅडम लिहित आहेत गोवा इथून. आणि मॅडमनी लिहिलंय की पहिल्या भेटीचा एक छत्री एकच होती, तू मी आणि पाऊस. या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की पहिल्या भेटीचा छत्री एकच होती आणि निमित्त ओले व्हायचा. तो पाऊस सरला पण आजही मनात रिपरिपतो. पहिल्या भेटीचा एक छत्री एकच होती आणि निमित्त ओले व्हायचा. तो पाऊस सरला पण आजही मनात रिपरिपतो. तुझ्या स्पर्शाची सर आठवून ऊर भरून येतो. तुझ्या स्पर्शाची सर आठवून ऊर भरून येतो, ऊर भरून येतो. वाह. तर एक छत्री पहिली भेट आणि निमित्त फक्त ओले होण्याचं. तो पाऊस सरलेला आहे पण तो मनात मात्र रिपरिपतोय. जेव्हा जेव्हा त्या स्पर्शाची सर आठवते तेव्हा अगदी ऊर भरून येतो. अशी ती पहिली भेट, असा तो पहिला पाऊस. खूप अप्रतिम भाव होते. पुढच्या चारोळीमध्ये सुनील खंडेलवार सर लिहित आहेत पिंपरी चिंचवड पुणे येथून. आणि सरांनी लिहिलंय की तो मी आणि पाऊस समीकरण नवीन नाही. तो मी आणि पाऊस समीकरण नवीन नाही. तिघांना एकमेकांशिवाय खरंच करमतच नाही. तिघांना एकमेकांशिवाय खरंच करमतच नाही. आणि खरंय की पाऊस सर्वांना आवडतो, पावसाशिवाय करमत नाही. आणि याच पावसाला आज आपल्या साहित्यिक मान्यवरांनी खूप अप्रतिमरित्या सुंदररित्या आपल्या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं. जणू काही धो धो पाऊस सर्वांच्या चारोळीमध्ये बरसलेला होता. आणि श्रोते हो, भारतीय कोल्हापूर मंच या समूहामधील काही मान्यवरांच्या आपण रचनांचा आस्वाद घेतला. आपण रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही आरजे कैलास सोबत आहात हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये. आनंदी रहा, आनंद लुटा. भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: आइए आइए, दरवाजे पे क्यों खड़े हैं? अंदर आइए। ये घर है मुस्कुराहट का, यहाँ बसती है खुशियाँ। ये है पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: वेलकम बैक श्रोते हो। श्रोते हो, अपन अपने आजच्या शो मध्ये तू मी आणि पाऊस या विषयाच्या अनुषंगाने बोलत आहोत आणि त्या श्रृंखलेमधल्या आपल्याला ज्या रचना आलेल्या होत्या त्या रचनांचा आपण आस्वाद घेत आहात आणि त्या रचनेमधल्या आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या सुंदर अशा चारोळीकडे वळणार आहोत। ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये ज्या सुंदर सुंदर चारोळ्या आपल्याला पाठवलेल्या आहेत भारतीय कोल्हापूर मंच ज्यांनी उपक्रम आयोजित केलेला होता। श्री संदेश ताराबाई श्रीकांत बांदेकर सर लिहित आहेत सदाशिवगड कारवार येथून आणि सरांनी लिहिलंय की पावसाच्या त्या गोडीला तुमचा सहवास जोडीला, पावसाच्या त्या गोडीला तुमचा सहवास जोडीला, चहा काय कॉफी काय सर्व छान तुमच्या जोडीला आहे। तर पावसामधले जे क्षण असतात त्या क्षणांना सरांनी शब्दबद्ध केलेलं होतं आणि पुढच्या चारोळीमध्ये अजित अनंत पाशिलकर सर लिहित आहेत रोहा रायगड येथून, सरांनी लिहिलंय तो मी आणि पाऊस एकच छत्री दोन मणी। वा, तो मी आणि पाऊस एकच छत्री दोन मने, सरींच्या त्या गार स्पर्शात प्रेम उमटलं नकळतपणे, प्रेम उमटलं नकळतपणे। तर प्रेमाचे भाव मांडणारी, पावसातल्या प्रेमाचे भाव मांडणारी सरांची ही रचना आणि पुढच्या चारोळीमध्ये सुजित सौंदत्तीकर सर लिहित आहेत इचलकरंजी येथून आणि सरांनी लिहिलंय की अबोला धरते मी दोघांशी भेटीच विलंब विनाकारण असे, अबोला धरते मी दोघांशी भेटीच विलंब विनाकारण असे, मुक्यानेच विरघळते मिठीत तो मी आणि पाऊस गोड हे समीकरण असे, गोड हे समीकरण असे। तर खूप सुंदर अप्रतिम अशा ज्या चारोळ्या आहेत त्या भारतीय कोल्हापूर मंचच्या सदस्यांनी पाठवलेल्या होत्या आणि श्रोते हो आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया ज्यामध्ये रोहिणी संजय अग्निहोत्री मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय स्वप्नील कळ्या या नावाने आणि मॅडमनी जी आपल्या शोसाठी रचना पाठवलेली होती त्यामध्ये मॅडम लिहित आहेत की सखे तुझं भिजणं पावसातलं माझ्या मनालाच भिजवून गेलं, सखे तुझं भिजणं पावसातलं माझ्या मनालाच भिजवून गेलं, तुझं थरथरून बिलग्न मला नाजूक वेलींचा भास करून गेलं, नाजूक वेलींचा भास करून गेलं। वा, सुंदर अप्रतिम भाव होते आणि झिम्माड धारा या शीर्षकाखालील पुढच्या चारोळीमध्ये स्नेहा केसरकर मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलंय, मॅडम लिहित आहेत की झिमझिम झिम्माड धारा बरसुनी जाव्या हिरव्यागार सुगंधी शालू व सुंदरेने ल्यावा। वा, अशाच चिंब पावसात हात तू हाती धरावा, तनमन रोमांचित होत श्वास श्वासात न्हावा, श्वास श्वासात न्हावा। तर पाऊस तू आणि मी झिमझिम झिम्माड धारा बरसून जाव्या आणि जी वसुंधरा आहे तिने हिरवागार शालू ल्यावा। सुंदर अप्रतिम शब्दरचना आणि पुढच्या चारोळीमध्ये प्रियंका भास्करराव सरक मॅडम लिहित आहेत कात्रंबा तुळजापूर येथून, मॅडमनी लिहिलंय की काय ती वाऱ्याची झुळूक तनमन शहारते दौबिंदू त्या पावसाचे मनाला उजाळा देते, काय ती वाऱ्याची झुळूक तनमन शहारते दौबिंदू त्या

पावसाचे मनाला उजाळा देते, तुझी माझी प्रीत सख्या कळी उमलवते, सप्तरंग प्रेम भावनेचे थेंब ते मला लाजवते, सप्तरंग प्रेम भावनेचे थेंब ते मला लाजवते, अप्रतिम भाव होते या अप्रतिम चारोळीमध्ये। आणि पुढच्या चारोळीमध्ये श्रीदेवी राधा बालाजी हंडे मॅडम लिहित आहेत अंबाजोगाई बीड येथून। मॅडमनी लिहिलंय की सुखद श्रावण सरी बरसती, आठवणींचे ढग हे गरजती, सुखद श्रावण सरी बरसती, आठवणींचे ढग हे गरजती, यौवनातील तू मी आणि पाऊस, डायरीची पाने पुन्हा परतती, डायरीची पाने पुन्हा परतती, की पाऊस आला की आठवणी। खूप अप्रतिम सुंदर भाव होते अश्विनी कोळंबे मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलंय। मॅडम लिहित आहेत की पावसाच्या थेंबांनी ओघळावं खरं आणि आठवणींनी खास, पावसाच्या थेंबांनी ओघळावं खरं आणि आठवणींनी खास, एकांत पाहण्या असेल मग तू मी आणि पावसाची आरास, तू मी आणि पावसाची आरास। वाह वाह, तर अप्रतिम पावसाची आरास मॅडमनी सजवलेली होती। सौ मेहता अस्मिता मॅडम कात्रज पुणे इथून लिहित आहेत की कोसळत असलेली पावसाची सर अंग अंग मोहरून जाते, अशा तुझी सोबत असताना मी माझी नवरते, कोसळत असलेली पावसाची सर अंग अंग मोहरून जाते, अशा तुझी सोबत असताना मी माझी नवरते, मी माझी नवरते। वाह, सुंदर भाव होते। पुढच्या चारोळीमध्ये चारोळीकार या नावाने श्रावणी संदीप गुंड मॅडम यांनी धानोरी पुणे येथून लिहिलंय। मॅडमनी लिहिलंय पुन्हा एकदा या शीर्षकाखाली की चल राजा आपण पुन्हा एकदा पावसात चिंब चिंब भिजू, पुन्हा एकमेकांच्या मिठीत निजू, चल राजा आपण पुन्हा एकदा चिंब चिंब भिजू, चल राजा आपण पुन्हा एकदा पावसात चिंब चिंब भिजू, पुन्हा एकमेकांच्या मिठीत निजू, घेऊ प्रेमाच्या आणाभाका, तेव्हा कोणी नसावं आपल्या सोबत, फक्त तू मी आणि पाऊस। वा, अप्रतिम सुंदर प्रेमभाव मांडणारी ही रचना। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ प्रांजली उमाकांत चौधरी मॅडम यांनी गोवा येथून लिहिलंय। मॅडम लिहित आहेत की तू मी आणि पाऊस पहिल्या भेटीचा, छत्री एकच होती आणि निमित्त ओले व्हायचा, तू मी आणि पाऊस पहिल्या भेटीचा, छत्री एकच होती आणि निमित्त ओले व्हायचा। पुढच्या चारोळीमध्ये मृणालिनी भनगे मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय। मृणालिनी भनगे मॅडम लिहित आहेत पुणे येथून पाऊस शीर्षकाखाली की ओले ता पाऊस रिमझिमतो सरींवर सर कोसळत येतो, ओले ता पाऊस रिमझिमतो सरींवर सर कोसळत येतो, हसरा पाऊस तुझी या डोळ्यात, सांग कसा मी झेलावा मनात, सांग कसा मी झेलावा मनात। वाह वाह, तर हसरा तुझ्या डोळ्यातला पाऊस मी मनात कसा झेलावा, अप्रतिम भाव होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये भारत कुमार महादेव कोटनाके सर लिहित आहेत मार्थांजून तारुका झरी जामनी जिल्हा यवतमाळ येथून। आणि सरांनी लिहिलंय की येना सखे पावसात चिंब भिजून प्रेमाचे गीत आपण गाऊया, येना सखे पावसात चिंब भिजून प्रेमाचे गीत आपण गाऊया, सप्तरंग या जीवनाचे उधळून तू आणि मी एक होऊया, तू आणि मी एक होऊया। वा, तर पावसात भिजायला ये आणि आपण जीवनाचे सप्तरंग उधळून एक होऊया। खूप अप्रतिम भाव होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ सोनाली गोळवलकर मॅडम लिहित आहेत पुणे येथून। सौ सोनाली गोळवलकर मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय। मॅडमनी लिहिलंय की हवेतला सुखद गारवा सहवास तुझा वाटतो मजावा, हवेतला सुखद गारवा सहवास तुझा वाटतो मज हवा, फक्त जोडीला थंडगार वारा आणि बरसणारा पाऊस हवा, फक्त जोडीला थंडगार वारा आणि बरसणारा पाऊस हवा, तर त्याचा सहवास आणि सोबतीला थंडगार वारा बरसणारा पाऊस। खूप अप्रतिम शब्दरचना। आणि पुढच्या चारोळीमध्ये माधुरी इनामदार मॅडम लिहित आहेत मिरज येथून। मॅडम लिहित आहेत तू मी आणि पाऊस सहन करतो खूप खूप, तू मी आणि पाऊस सहन करतो खूप खूप, एका मर्यादेनंतर मात्र दिसते आमचे रौद्र रूप, एका मर्यादेनंतर मात्र दिसते आमचे रौद्र रूप। खूप अप्रतिम गहिराचं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। पुढच्या चारोळीमध्ये मधु मुरुमकर उर्फ साहिल सरांनी डोंबिवली ठाणे जिल्हा कल्याण तालुका इथून लिहिलंय। सर लिहित आहेत की फक्त तो एक दिवस तू मी आणि पाऊस, फक्त तो

एक दिवस तू मी आणि पाऊस फक्त त्या दिवशी एकच खबरदारी घे, आपल्या भेटीची खबर नको, आपल्या भेटीची कुणा खबर नको लागू देऊस। फक्त त्या दिवशी एकच खबरदारी घे, आपल्या भेटीची कुणा खबर नको लागू देऊस। तर एकांत हवा आणि त्यासोबत पाऊस सुद्धा हवा, खूप अप्रतिम भाव होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये आरती दिनकर मॅडम लिहित आहेत म्हापसा गोवा इथून। आरती दिनकर मॅडम यांनी म्हापसा गोवा इथून लिहिलंय की तुझ्या सहवासात पावसालाही रंग चढतो, प्रत्येक सरीत प्रेमाचा सुगंध दाटतो। तुझ्या सहवासात पावसालाही रंग चढतो, प्रत्येक सरीत प्रेमाचा सुगंध दाटतो। मी तू हातात हात घेऊन चालत राहतो, मी तू हातात हात घेऊन चालत राहतो, आणि काळही त्या क्षणांसाठी थांबून जातो, आणि काळही त्या क्षणांसाठी थांबून जातो। वा, खूप अप्रतिम भाव होते। पुढच्या चारोळीमध्ये नागनाथ पाटलोबा बडे सरांनी अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिले पावसात जाऊ या शीर्षकाखाली की तू आणि मी सजने चक्क पावसात भिजायला जाऊ, तू आणि मी सजने चक्क पावसात भिजायला जाऊ, घरी आल्यावर आपल्या नातेवाईकांचा मार खाऊ, घरी आल्यावर आपल्या नातेवाईकांचा मार खाऊ। तर अतिशय मिस्किल ढंगातली ही चारोळी होती। आणि राजेशाली या नावाने मॅडम लिहितात, वैशाली राजेश वाठोरे मॅडम यांनी वडव तालुका लोणार जिल्हा बुलढाणा इथून लिहिलंय। मॅडम लिहिताय, तू मी आणि पाऊस एकमेकांसाठी खास, तू मी आणि पाऊस एकमेकांसाठी खास, भिजून बिलकतेस जेव्हा तेव्हा क्षणभर थांबतो श्वास, भिजून बिलकतेस जेव्हा तेव्हा क्षणभर थांबतो श्वास। वा, तर अतिशय सुंदर अशा आठवणी मॅडमनी शब्दबद्ध केलेल्या होत्या। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ अस्मिता महेश गुंड मॅडम लिहित आहेत कोनेरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून, परतीची घाई या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की बेधुंद होऊन बरसावं त्या सरींनी, चाहूल लागताच तिच्या येण्याची, बेधुंद होऊन बरसावं त्या सरींनी, चाहूल लागताच तिच्या येण्याची। मला तर वाटतं वेळेनेही थांबावं, मला तर वाटतं वेळेनेही थांबावं, पण तिलाच घाई असते परत जाण्याची, पण तिलाच घाई असते परत जाण्याची। तर ती सुंदर क्षण थबकले पाहिजेत या अनुषंगाण्याचे अप्रतिम भाव मॅडमच्या चारोळीमध्ये होते। आणि चैताली झाडे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून, मॅडमनी लिहिले की पावसाच्या प्रत्येक थेंबात फक्त तुझाच भास आहे, पावसाच्या प्रत्येक थेंबात फक्त तुझाच भास आहे, तू मी आणि पाऊस हा क्षण खूप खास आहे, तू मी आणि पाऊस हा क्षण खूप खास आहे, खूप खास आहे। वा, तर खूप खास क्षणाला मॅडमच्या चारोळीमध्ये मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं। पुढच्या चारोळीमध्ये सौ मीना उपासनी मॅडम लिहित आहेत निगडी प्राधिकरण पुणे इथून। आणि मॅडमनी लिहिलंय की वनराईचा साज लेवून जेव्हा वसुंधराही नटते, वनराईचा साज लेवून जेव्हा वसुंधराही नटते, पावसाच्या वर्षावाने तेव्हा तिचे रोम रोम शहारते, रोम रोम शहारते। वा, तर त्या वसुंधरेचं शहारलेलं रोम रोम या चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेलं होतं। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ क्रांती साईनाथ उपरे मॅडम लिहित आहेत अंबाजोगाई बीड येथून। आणि मॅडमनी लिहिलंय की तू मी आणि पाऊस मनमस्त बेधुंद करी, तू मी आणि पाऊस मनमस्त बेधुंद करी, चहाचा मनमोहक सुगंध मनात स्फूर्ती भरी, मनात स्फूर्ती भरी। वा, तर पावसाला, त्या बेधुंद पावसाला मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं। रंजना भैसारे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून। मॅडमनी लिहिलंय की पाऊस होता पहिला भिजला होता पाण्यात, पाऊस होता पहिला भिजला होता पाण्यात, तू आणि मी पाऊस सख्या नजरेने शोधित होता त्या प्रेमात, तू मी आणि पाऊस सख्या नजरेने शोधित होता त्या प्रेमात, त्या प्रेमात। वा, अप्रतिम भाव होते पावसाबद्दलचे। आणि मी कॉफी आणि पाऊस या शीर्षकाखाली रेखा देशमुख मॅडम यांनी बाणेर पुणे इथून लिहिलंय। मॅडमनी लिहिलंय की मी कॉफी आणि पाऊस आता या लईमध्ये पाऊस पडू दे, आता या लईमध्ये पाऊस पडू दे, आणि माझ्या कॉफीचा कप कधीच रिकामा होऊ देऊ नये, कारण या त्रिकोणात मी सुखद सहवासपूर्ण प्रेमाच्या धुंदीत आहे, कारण या त्रिकोणात मी सुखद सहवासपूर्ण प्रेमाच्या धुंदीत आहे। तर पाऊस पाहत कॉफी पिण्याची मजा काही औरच असते, नाही का? त्यालाच मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं। आणि प्रतिभा गौपाले

मुक्या होतात दोघांच्याही भावना. मग डोळेच बोलतात खूप सारं, मग डोळेच बोलतात खूप सारं. आणि नाही का खरं आहे की डोळे खूप बोलके असतात. आणि जेव्हा रिमझिम पाऊस असतो, पुढच्या कारोळीकडे वळूया ज्यामध्ये सदानंद राजूभाई सीताराम पाटील सर लिहित आहेत, पिंपळगड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून. आणि सरांनी लिहिलंय की तू मी आणि पाऊस भेटण्याचं एक निमित्त असायचं, तू घरातून निघायचीच घाईत, छत्री न घेताच मी हटकून विसरायचो छत्री आणि पाऊस कोसळायचा, तुझ्या माझ्या प्रीतीला तो आशीर्वादाचं सिंचन घालायचा, तुझी माझी प्रीत पाऊसच तर फुलवायचा, पाऊसच तर फुलवायचा. वा तर प्रीत फुलवणारा पाऊस सरांच्या चारोळीमध्ये होता. पुढच्या चारोळीकडे आपण वळूया आणि पुढच्या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीमध्ये जेनेट फिलिप बोर्सिस मॅडम लिहित आहेत जेनसृजन या नावाने गोवा येथून. आणि मॅडमनी लिहिलंय की एकदा अचानक असे घडले जोरदार पावसात मी फसले, एकदा अचानक असे घडले जोरदार पावसात मी फसले, पावसाच्या धारा बरसू लागल्या, तुझ्या छत्रीत अलगद शिरले, तुझ्या छत्रीत अलगद शिरले. वाह. तर पावसात फसल्यानंतरचा अनुभव मॅडमनी खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेला होता. आणि श्रोते हो, पाहता पाहता तुमच्या सुंदर रचनांचं सादरीकरण करता करता शोची वेळ संपत आहे, त्यामुळे आजच्या शोपुरती मला म्हणजे अर्ज केला असला रजा द्या. आणि हो, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी राहा, आनंद लुटा. उर्वरित रचनांचा आपण आस्वाद पुढच्या शो मध्ये घेणार आहोत.

नमस्कार, मी वर्षा उसगावकर. तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बरं घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे चिंच। आंबट गोड चवीच्या औषधी गुणधर्मांनी युक्त अशा ह्या प्राचीन वृक्षाबद्दल आज आपण विस्ताराने माहिती घेणार आहोत। मित्रांनो, नुसते नाव जरी घेतले तरी आंबट गोड चवीच्या आवडीने तोंडाला पाणी सुटते ती चिंच। लहान थोरांना प्रिय असलेल्या ह्या फळाचे झाड हे एक अजब रसायन आहे। चिंचेच्या झाडाकडे लोभावून पाहणाऱ्या नजरेत झाडापेक्षा फळांचेच प्रेम अधिक दिसते। हे झाड मूळचे मध्य आफ्रिकेतील अॅबिसिनिया देशातील असून हजारो वर्षांपूर्वीच ते जगभरात पसरले। संपूर्ण भारतात हे झाड घराजवळ, गावांत आणि रस्त्याच्या बाजूनी लावलेले दिसते। क्वचित हे झाड जंगलात देखील आढळते। मध्ययुगीन काळात इराकमधील बसरा बंदर हे चिंचेचे प्रमुख आयात केंद्र होते। भारतीय तमर अथवा तमर ए हिंद या नावाने चिंचेची आयात व्हायची। या नावामुळेच चिंचेचे लॅटिन नाव देखील लिन्नेयस या थोर वनस्पती शास्त्रज्ञाने टमारिंडस इंडिका असे ठेवले। भारतीय ग्रंथांपैकी मत्स्य पुराण, अमरकोश, चरक संहिता, सुश्रुत संहिता यात चिंचेचा उल्लेख तितिंडी म्हणून केलेला आढळतो। मध्य आफ्रिकेत मूळ असलेल्या या झाडांचा प्रचार आणि प्रसार उष्णकटिबंधातील बहुतांश देशात कमी जास्त प्रमाणात झालेला आहे। ही चिंच सध्या नाईल नदीच्या उत्तरेकडील भागात जावा, जमैका, वेस्ट इंडीज, ब्राझील, मध्य अमेरिका, ऑस्ट्रेलियाचा उष्णकटिबंधाचा भाग आणि दक्षिण व मध्य भारत इत्यादी भागांमध्ये मुबलक प्रमाणात आढळतो। चिंचेच्या झाडाचे वर्णन बघूया। चिंचेचे झाड सदाहरित वृक्षांपैकी असून सुमारे 50 वर्षे वयाच्या चांगल्या जमिनीत वाढलेल्या झाडांची उंची जवळजवळ 100 फूट इतकी असते। गोलाकार पसरणाऱ्या चिंचेच्या झाडाचा डोलारा संयुक्त पानांनी तयार झालेला असतो। या झाडाची साल खोलवर भेगा असलेली असून अतिशय जाड व काळ्या भुरकट रंगाची असते। चिंचेचे लाकूड कठीण, दाणेदार व अतिशय चिवट असते। चिंचेसाठी हवामान कोणते लागते हे आपण आता बघूया। हे झाड कधीही पर्णरहित असत नाही, परंतु खूपच शुष्क तीव्र हवामानातील खडकाळ आणि डोंगराच्या पायथ्याशी असलेली झाडे थोड्याफार प्रमाणात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये निष्पर्ण असतात। चिंच कडक थंडीला संवेदनशील असून थंड प्रदेशात लागवड केली तर तीस फलधारणा होत नाही, पण अत्यंत उन्हाळा आणि पाण्याचे दुर्भिक्ष असले तरीही त्या भागात चिंच तग धरून राहते। तर मंडळी, यानंतर आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार, आप उन्हें कटायत रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: मंडळी, आजचा आपला विषय आहे चिंच। विश्रांतीपूर्वी आपण याचे प्रास्ताविक बघितलेलेच आहे, तसेच चिंचेच्या झाडाचे वर्णन आणि या झाडासाठी कोणत्या प्रकारचे हवामान लागते याबद्दल माहिती घेतलीय। यानंतर चिंचेच्या झाडाला कोणत्या महिन्यात फुले येतात आणि त्यानंतर फलधारणा कशी होते हे आता आपण बघूया। मार्च एप्रिल महिना आला की झाडाला नवी कोवळी पोपटी रंगाची पालवी फुटते आणि त्यानंतर लगेचच एप्रिल मे महिन्यामध्ये पिवळी, गुलाबी, लाल पट्टे असलेली नाजूकशी फुले मोठ्या प्रमाणावर येतात आणि झाडाखाली पाकळ्यांचा छान सडा पडलेला दिसतो। हिरव्या बिया झाडावरच सुमारे 7-8 महिने परिपक्व झाल्यानंतर फांद्या हलवून किंवा काठीने हलकासा प्रहार करून खाली पाडल्या जातात। टर्फल टणक पण अतिशय ठिसूळ असते। आतील भाग तंतुमय असतो। हागर तांबूस तपकिरी रंगाचा असतो। फळामध्ये सुमारे 3 ते 10 लालसर तपकिरी रंगाच्या द्विदल बिया असतात, त्याला चिंचोके असे म्हणतात। मित्रांनो, या चिंचोक्याचेही अतिशय उपयुक्त असे औषधी गुणधर्म आहेत बरं का। आता आपण बघू चिंचेच्या झाडाची लागवड कशी केली जाते। चिंचेच्या झाडाची लागवड प्रामुख्याने बिया रुजवून केली जाते, पण गुटी पद्धतीनेही तयार केलेल्या रोपांची लागवड करतात। चिंचेची लागवड प्रामुख्याने घराजवळ, गावाजवळ पडीक जमिनीचा वापर करण्यासाठी, सामाजिक वनीकरण करण्यासाठी, आग किंवा वाऱ्याचा प्रतिबंध करण्यासाठी, तसेच रस्ते वृक्षाच्छादित करण्यासाठी केला जातो। शेतात मळ्यात चिंच मुद्दाम आणून लावली जात नाही। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: आनंदाचे सुर पुण्याचा नाद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो खुशियां बांटो.
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर मंडळी, आजचा आपला विषय आहे चिंच. विश्रांतीपूर्वी आपण चिंचेच्या झाडाची फुले आणि फलधारणा तसेच ह्याच्या लागवडीबद्दल माहिती घेतलेली आहे. आता पुढील टप्प्यात आपण चिंचेच्या बिया म्हणजेच चिंचोक्याबद्दल अधिक माहिती घेऊया. चिंचेच्या फळाच्या आतील बी म्हणजेच चिंचोका हे साधारणत द्विदल व चौकोनी असते. ह्याचे बाह्य आवरण लालसर कथ्या रंगाचे असते. दोन शकले केली असता आतील भाग हलक्या पिवळसर किंवा पांढरट रंगाचा असतो. याचा वापर चौसर किंवा त्यासारख्या कोणत्याही बैठ्या खेळात सोंगटी पुढे सरकवण्यासाठी किंवा किती दान किंवा गुण हे मिळाले आहे हे पाहण्यासाठी करतात. दान टाकण्यासाठी चिंचोक्याची चार शकले करतात व तळहातात ती खुळखुळवून जमिनीवर फेकतात. किती शकले पाठीवर किंवा किती शकले पोटावर पडली यावरून त्याचे दान किती पडले हे समजले जाते. साधारणत एकच शकल पाठीवर पडले असेल तर एक गुण असे समजतात. चारही शकले पाठीवर पडली तर चार गुण आणि चारही पोटावर पडली तर आठ गुण असे समजले जाते. जेवढे दान पडले तेवढी घरे त्या खेळातील सोंगटी पुढे सरकते. चिंचोक्याऐवजी कवड्यांचाही या खेळासाठी वापर केला जातो. आता आपण चिंचोक्याचे अन्य उपयोग कोणते याबद्दल माहिती घेऊया. चिंचोक्याचे पीठ भिजवून ते शिजवून खळ बनवतात. खळ सुती कपड्याला कडकपणा आणण्यासाठी किंवा पुस्तक बांधणीमध्ये कागदांच्या कडा चिकटवण्यासाठी डिंकाच्या ऐवजी वापरल्या जातात. थायलंडमध्ये चिंचोक्याची पूड कॉफीमध्ये भेसळ करण्यासाठी वापरली जाते. दुष्काळात चिंचोके भाजतात आणि साल काढण्यासाठी भिजत टाकतात. साल निघालेले चिंचोके शिजवतात, तळतात किंवा त्याचे पीठ करून अन्न पदार्थ बनवण्यासाठी उपयोगात आणलं जातं. मित्रांनो, हजारो वर्षे कुचकामी समजले जाणारे चिंचोक्याच्या घरांमध्ये 46 ते 48% या प्रमाणात एक जेली बनवणारा पदार्थ असतो असा शोध टीपी घोष आणि एस कृष्णा या दोन भारतीय शास्त्रज्ञांनी 1942 लावला. मुंबईच्या डॉक्टर जी आर सौर यांच्या पेक्टिन बनवणाऱ्या कंपनीने या शोधाच्या मदतीने जेलोस पॉलिओस आणि पेक्टिन नावाचे जेली बनवण्यासाठी लागणारे पदार्थ बनवण्याचे पेटंट घेतले. फळांपासून मिळणाऱ्या पेक्टिनपेक्षाही हे चिंचोक्यापासून मिळणारे पेक्टिन अधिक सरस आहे. त्यामुळे आता जेली जॅम म्हणजेच मोरंबा आणि मार्मलेड बनवण्यासाठीही त्याचा सर्रास उपयोग होतो आहे. चिंचोक्यापासून मिळणारे पेक्टिन फळे टिकवण्यास उपयोगी पडते. ते अगदी थंड पाण्यात किंवा दुधात केलेल्या साखरेच्या द्रावणालाही जिलेटनाइज करते. आईस्क्रीम मॅयोनीज आणि चीज सारख्या पदार्थांच्या दृढीकरणासाठी हे चिंचोक्यापासून मिळालेले पेक्टिन अधिक उपयोगाचे आहे. यानंतर आयुर्वेदिक उपयोग चिंचोक्याचे कोणते आहेत हे आपण बघूया. चिंचोका पोटात घेतल्यास आतड्यांना स्तंभक आहे. चिंचोक्याचे पीठ शिजवून ते गरम असताना त्याचा पोटीस म्हणूनही वापर केला जातो. चिंचोक्याचे चूर्ण पाण्याबरोबर खोकल्याचे औषध म्हणून सेवन करतात. हेच पाणी तोंडात धरून ठेवल्यास शिथिल झालेली उपजीवा ठीक होते असाही एक अनुभव आहे. तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.

आणि पूर्वी आपण चिंचेचे बी म्हणजेच चिंचोक्या बद्दलची माहिती, अन्य उपयोग आणि आयुर्वेदीय उपयोग याबद्दल जाणून घेतलेलेच आहे. या टप्प्यात आपण चिंचेच्या झाडाचे अन्य आणि आयुर्वेदिक उपयोग बघूया. मित्रांनो, चिंचेचे सर्वच भाग म्हणजेच लाकूड, पाने, फळे, बिया, मुळे अत्यंत उपयुक्त आहेत. चिंचेचे लाकूड अत्यंत कठीण व टणक असते, त्यामुळे त्याच्या गाभ्यापासून कांडप, मुसळ, फर्निचर, तेल आणि पाणी साठवण्यासाठीचे ड्रम, उसाचा रस काढण्याचे चरक, छपाईचे ठोकळे इत्यादी वस्तू तयार करण्यासाठी वापरतात. तसेच या लाकडाचा उपयोग काही भागांमध्ये घर बांधणीसाठी व शेतीची व इतर अवजारे तयार करण्यासाठी देखील केला जातो. चिंचेच्या फांद्यांचा व इतर लाकडाचा उपयोग उत्तम सरपण म्हणून केला जातो. तसेच बंदुकीच्या दारूत वापरण्यासाठी आणि कोळसा तयार करण्यासाठी देखील केला जातो. डांबर उकळून प्रामुख्याने पायरोगनियस आम्ल व इतर रसायने तयार करण्यासाठीही चिंचेच्या झाडाचा लाकडाचा उपयोग करतात. यानंतर आयुर्वेदातील चिंचेचा उपयोग कोणता हे बघूया. आयुर्वेद व पारंपरिक औषधशास्त्रात चिंचेचे बरेच उपयोग सांगितलेले आहेत. चिंचेच्या झाडाची साल लकवा किंवा शरीराच्या अवयवांची संवेदना शिथिल झाल्यास लेप करण्यासाठी वापरतात. चिंचेच्या सालीच्या राखेचा उपयोग अल्सर, स्त्रीरोग आणि मूत्रविकारांवरील औषधांमध्ये करतात. चिंचेच्या पानांचा उपयोग सूज कमी करण्यासाठी होतो. तसेच गजकर्ण, रक्ताचे विकार, दंतशूळ, कर्णशूळ, डोळ्यांचे विकार, ट्यूमर म्हणजेच शरीरातील गाठींवरील रोगांवर इलाज करण्यासाठी केला जातो. तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.

0: नमस्कार, आप एकत्रित रेडियो पुनीरी आवाज 107.8 एफएम। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे चिंच। विश्रांतीपूर्वी आपण चिंचेच्या झाडाचे अन्य उपयोग आणि आयुर्वेदीय उपयोग याबद्दल माहिती घेतलेली आहे। याबरोबरच आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात म्हणजेच शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत। आता नेहमीप्रमाणेच अत्यंत आवश्यक सूचना। मित्रांनो, चिंचेच्या झाडामुळे कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही, त्यासाठी कोणतेही वैज्ञानिक कारण देखील नाही। कारण चिंच हे आपल्या स्वयंपाकघरातील नित्य उपयोगी असे आवश्यक फळ आहे। अनेक पाककृतींसाठी आपण चिंच वापरतो, परंतु जर तुम्ही याचा उपयोग कोणत्याही प्रकारच्या शारीरिक रोगांवर औषध म्हणून करणार असाल, तर हे सर्व उपचार आपण डॉक्टरी किंवा वैद्यांच्या सल्ल्यानुसारच करावे, हे केव्हाही हितावह ठरते। तसेच आपणास जर चिंचेची पाने, साल, मूळ, बिया, फळ यापासून कोणत्याही प्रकारची अॅलर्जी असेल, तर याचा वापर त्वरित थांबवून वेळीच डॉक्टरांकडे जा। तर मंडळी, याबरोबरच चिंच या वृक्षाबद्दलची आपली माहिती येथेच पूर्ण होत आहे। पुन्हा भेटू रंगनवेच्या नवीन सदरात एका नवीन विषयाला घेऊन। तोपर्यंत नमस्कार।

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां, ऐसा यार आला.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात पीठ वाजल्या की शरीर अबोप फिरकतं. त्याचसोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
4: नमस्कार, आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो. अभी सुनते हैं बच्चों की दुनिया, ये कार्यक्रम.